रामकृष्ण अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे कधीच महत्वाचं नसतं, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे वागता हे महत्वाचं असतं. आपण कसे बोलावे हे शिकवण्यासाठी कोणताही वर्ग नसतो, पण आपण ज्या पद्धतीने बोलतो त्यावरून आपला वर्ग निश्चितच ठरतो. मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात. चला तर मनाची द्वारे उघडूया आणि उदार हृदयाने उपहार स्वरूपात प्राप्त झालेल्या जीवनाचा आनंद घेऊया.

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM वर शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. आज 22 जुलै हा दिवस विज्ञान, गणित आणि भारताच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासात अत्यंत विशेष असा मानला जातो. पाय अप्रॉक्सिमेशन दिन. गणितातल्या सर्वात महत्वाचा स्थिरांक असणाऱ्या पाय ची किंमत आपण साधारणपणे 22 सप्तमांश अशी लिहितो. आजची तारीख 22 जुलै असल्यामुळे, म्हणजेच 22/7 असल्यामुळे जगभरात आजचा दिवस पाय अप्रॉक्सिमेशन दिन म्हणून साजरा केला जातो. विज्ञान आणि गणिताच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक विशेष दिवस आहे. चंद्रयान 2 चे ऐतिहासिक प्रक्षेपण. 22 जुलै 2019 रोजी भारताने इस्रोच्या माध्यमातून चंद्राचा वेध घेण्यासाठी चंद्रयान 2 या महत्वाकांक्षी मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील महासत्तेकडे पडलेलं हे एक खंबीर पाऊल होतं. आजचा दिवस हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील एका महानायकाच्या जयंतीचा साक्षीदार आहे, ज्यांच्या आवाजाने संपूर्ण जगाला प्रेमात पडायला शिकवलं. ते म्हणजे गायक मुकेश. हिंदी चित्रपटसृष्टीचे अजरामर गायक, मनाच्या कोपऱ्यातल्या वेदना आणि प्रेम हुबेहूब आवाजात उतरवणारे सुरांचे सम्राट मुकेशजी यांची आज जयंती. शोमॅन राज कपूर सरांचा चेहरा आणि मुकेशजींचा आवाज, ही जोडी म्हणजे बॉलिवूडचा सुवर्ण इतिहास आहे. आवारा हूं पासून ते कभी कभी मेरे दिल में पर्यंत त्यांची प्रत्येक गाणी आजही अजरामर आहेत. आज सुरांचे सम्राट मुकेशजी यांच्या एका अत्यंत तत्वज्ञान सांगणाऱ्या गाण्यातून घेतलेला एक सुंदर विचार

0: हा विचार आपल्याला शिकवतो की आयुष्यात आपण कितीही मोठे झालो, कितीही यश मिळवलं, तरी साधेपणा आणि प्रामाणिकपणा हीच माणसाची खरी आणि कायम टिकणारी श्रीमंती असते. आणि आजची बोधकथा ही गोष्ट आहे हिंदी चित्रपटसृष्टीचे दिग्गज गायक मुकेशजी यांच्या जीवनातली. मुकेशजी जितके मोठे गायक होते तितकेच ते एका सुवर्ण मनाचे माणूस होते. एकदा एका अत्यंत गरीब व्यक्तीच्या मुलीचं लग्न होतं. त्या व्यक्तीची इच्छा होती की त्यांच्या मुलीच्या लग्नात काहीतरी विशेष व्हावं, पण पैशाची चणचण होती. त्या मुलीला मुकेशजींची गाणी खूप आवडायची. त्या गरीब वडिलांनी हिम्मत करून मुकेशजींच्या घरी जाऊन त्यांना विनंती केली की माझ्या मुलीच्या लग्नाला तुम्ही फक्त 5 मिनिटांसाठी येऊन तिला आशीर्वाद द्याल का, तिची खूप मोठी इच्छा आहे. मुकेशजींनी कोणतीही फी किंवा मानधन न मागता लगेच होकार दिला. लग्नाच्या दिवशी मुकेशजी केवळ तिथं गेलेच नाही तर त्यांनी स्टेजवर उभं राहून स्वतःहून सलग 4-5 गाणी गायली. तिथं जमलेले सर्व पाहुणे थक्क झाले. गाणे संपल्यानंतर मुकेशजींनी त्या नववधूला आपल्या खिशातून काही पैसे काढून कन्यादान म्हणून दिले आणि आशीर्वाद दिला. जेव्हा त्या गरीब वडिलांनी डोळ्यात पाणी आणून त्यांचे आभार मानले तेव्हा मुकेशजी हसून म्हणाले, ईश्वराने मला हा आवाज लोकांमध्ये आनंद वाटण्यासाठी दिलाय. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू माझ्या गाण्याचं सर्वात मोठं मानधन आहे. तुमचं कर्तृत्व किंवा यश तुम्हाला जगात मोठं बनवू शकतं, पण तुमची नम्रता आणि इतरांना मदत करण्याची भावना तुम्हाला लोकांच्या मनात अजरामर करते. यश मिळाल्यानंतर सुद्धा पाय नेहमी जमिनीवर असणे हीच खरी मोठ्या माणसाची ओळख असते. आज 22 जुलैचा हा दिवस आपल्याला चंद्रयान 2 मोहिमेतून आकाशाला गवसणी घालण्याची आणि गायक मुकेशजींच्या जीवनातून साधेपणा जपण्याची प्रेरणा देतो. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते तर ती आपल्या विचारांमध्ये आपल्या कर्मात असते. तेव्हा आजच्या शुभदिन आयरेमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: नमस्कार श्रोतेहो, आपल्या शरीराला काही रोग झाला तर आपण लगेच त्याची काळजी घेतो. वास्तविक त्या शरीरात आपण राहतो. आपले मन शरीराहून अधिक आपल्या जवळ आहे. शोक, चिंता, भय आणि मोह यांनी मनाची प्रकृती बिघडते. त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो. तरी आपण आपल्या मनाच्या प्रकृतीची काळजीच घेत नाही. मनाच्या करुणेच्या पोटी या प्रवचनांचा जन्म झाला आहे. शरीराला जसे रोग पोखरतात तसे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, लौकिक स्वार्थ, संशय आणि वाकडी बुद्धी माणसाच्या मनाला निसत्व करतात आणि त्यांच्यापायी जीव हैराण होतो. आपले मन दोषमुक्त आणि निरोगी करून स्वस्थ, शांत आणि परोपकारी जीवन कसे जगावे हे अत्यंत सोप्या भाषेत या प्रवचनामध्ये श्री महाराजांनी समजावून दिले आहे.
1: 22 जुलै श्रीराम समर्थ गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात. एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती, ती काढण्याकरता मी आज उडी मारतो असे तो म्हणू लागला. त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला, तू असे करू नकोस, आत पडून बुडून जाशील. तरी पण तो ऐकेना. एवढ्यात त्याचा बाप तिथे आला. त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले पण तो ऐकेना. मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले. आता मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का? एकुलता एक मुलगा नवस करून झालेला, त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते असे म्हणाल का? नाही ना. तर मग गुरु तरी काय करीत असतो? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असते. म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचवण्यासाठी 4 गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकले तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवतो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर उडीतच असतो. आपण जर चांगले शिकले सवरलेले त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरुने सांगितले लग्न करू नकोस तर आपण लग्न कधी होईल म्हणून त्याच्या पाठीस लागत असतो आणि शेवटी तर गुरुला समजतच नाही असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते. सध्या दिसते तेच सुख आपण खरे असे मानित असतो पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असते. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असतो. तेव्हा आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो? तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो. भगवंत भक्ताची संकटे नाहीशी करतो म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही. ती काय सहज दूर करता येतात पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. असे भक्तच संत पदाला पोचतात. एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडेतरी विद्वान झाले पाहिजे. त्याचप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात. सत्पुरुषाचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निरनिराळे असतात पण आतले भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असते. प्रापंचिक जन विषय प्राप्तीसाठी झटतात पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अनेकांनी अनेक साधने सांगितली आहेत. त्या सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अखंडपणे टिकविणे हे सर्वोत्तम साधन होय. भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे अशी जाणीव मनामध्ये टिकण्यास भगवंताचे सूक्ष्म चिंतन आवश्यक आहे.

0: श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, हळदीची लागवड आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी सुरू केलेली आहे. हळदीपासून चांगला पैसा होऊ शकतो हे आता वेगळं सांगण्याची गरज राहिली नाही. तर हळद लागवडीसाठी आपण कोणती तयारी करायला पाहिजे या संदर्भात थोडासा उहापोह आज आपण करणार आहोत. हळदीच्या सदन लागवडीतील कामे वेळेवर आणि शिफारसीनुसार करून घेणं अत्यंत महत्वाचं असतं. पूर्व मशागतीच्या कामामध्ये नांगरट करणं, ढेकळं फोडून घेणं, शेताच्या कडा कुदळीने किंवा टिकावाने खणून काढणं, ही सर्व कामे पूर्वनियोजन करून त्याप्रमाणे करून घेणं आवश्यक असतं. हळदीचं पीक ही जरी वरवर हिरवेगार दिसत असलं तरी जमिनीमध्ये तयार होणारे जे हळदीचे कंद असतात ते फार महत्वाचे असतात. हे कंद किंवा हळदीच्या फण्या जमिनीच्या पोटात वाढतात. हे कंद चांगले पोचणे जाण्याकरता जमिनीमध्ये हवा खेळती राहणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून साधारणपणे पहिलं पीक काढलं की जमीन ट्रॅक्टरनं 18 ते 22 सेंटीमीटरपर्यंत खोल नांगरट करून घ्यायला पाहिजे. हळदीचे कंद जमिनीत वाढत असल्याने या पिकाची लागवड सरीवरंबा किंवा रुंद वरंबा पद्धतीनं करणं फायदेशीर ठरतं. सरीवरंबा पद्धतीनं लागवड करावीची झाल्यास 75 ते 90 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्या. शक्य असेल तर सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेलं स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्याच्या मात्रा शिफारशीप्रमाणे जमिनीमध्ये टाकून घेतल्या पाहिजे. माती परीक्षणाच्या आधारावरच ह्या मात्रा ठरवल्या पाहिजेत. खते वरंबा ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी पट्टापेर पद्धतीने टाकून द्यावी. जमिनीच्या उताराप्रमाणे 5 ते 6 सरी वरंब्याची 1 याप्रमाणे वाकोरी बांधून घ्यावी. वाकोऱ्याची लांबी 4 ते 5 मीटर ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाट पाडावे. हळदीची लागवड साधारणपणे मे महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्याच्या मध्यापर्यंत केली जाते. ठिकठिकाणच्या स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार लागवडीचा जो कालावधी आहे तो मागे पुढे होऊ शकतो. हळदीची काढणी जी आहे ती जानेवारी फेब्रुवारी महिन्यात येते. काढणीनंतर मिळणारे बियाणे एप्रिल मे महिन्यामध्ये लागवडीसाठी वापरले जाते आणि हे बियाणे उत्तम मानले जाते. चांगले व डोळे फुगलेले न कुजलेले बियाणे लागवडीस वापरणे फायद्याचे असते. कारण या बियाण्याची उगवण लवकर होते. ही झाली काही पायाभूत हळदी लागवडीची तयारी कशी करावी या संदर्भातली पायाभूत माहिती. आपल्याला जर हळद लागवडीच्या विषयी विस्तृत तंत्रज्ञानाची आवश्यकता असेल तर गरजेनुसार कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करा आणि आवश्यकतेनुसार पूर्वतयारी करून तांत्रिक मार्गदर्शनाखाली हळदीचं लागवड करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.
2: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: धर्म आणि नीतिमत्ता।
1: धर्म ही अशी एक वस्तू आहे की जिच्यामुळे पशुचं मनुष्यात आणि मनुष्याचं ईश्वरात रूपांतर होतं। मनुष्य म्हणजे एक अमर्याद वर्तुळ असून त्याचा परिघ कुठेच नाही, पण त्याचा मध्यबिंदू एका विशिष्ट स्थानी आहे। आणि ईश्वर म्हणजे एक अमर्याद वर्तुळ असून त्याचा परिघ कुठेच नाही, पण त्याचा मध्यबिंदू मात्र सर्व ठिकाणी आहे। ईश्वर आणि सैतान यांच्यामध्ये फक्त निस्वार्थपणाचा आणि स्वार्थीपणाचाच काय तो फरक आहे। ईश्वरा इतकंच सैतानालाही ज्ञान असतं आणि तो ईश्वरा इतकाच सर्व शक्तिमान आहे, फक्त त्याच्या ठिकाणी पावित्र्य नाही, त्यामुळे तो सैतान बनतो। हीच कल्पना आधुनिक जगाला लावून पहा। ज्ञान आणि शक्ती यांच्या अतिरेकाबरोबरच पावित्र्याचा अभाव असला की मानवाचा सैतान बनतो। जे आपल्या उन्नतीस कारणीभूत होतात ते सद्गुण, आणि ज्याच्यामुळे आपली अधोगती होते ते दुर्गुण। दैवी, मानवी आणि पाशवी अशा तीन प्रकारच्या गुणांनी मनुष्य बनलेला आहे। तुमच्यातल्या देवत्वाचा ज्याच्यामुळे विकास होतो ते सद्गुण, आणि ज्यामुळे पाशवी वृत्ती बळावते ते दुर्गुण। पाशवी वृत्ती नाहीशी करून तुम्ही मानव बनलं पाहिजे, म्हणजेच तुम्ही प्रेमळ आणि परोपकारी झाला पाहिजे। याच्याही पलीकडे तुम्ही गेलं पाहिजे आणि सच्चिदानंद स्वरूप बनलं पाहिजे। तसं झालं म्हणजे तुम्ही अग्निप्रमाणे तेजस्वी व्हाल, पण दाहक राहणार नाही। तुम्ही सर्वांवर उत्कट प्रेम कराल, पण मानवी प्रेमातले दोष तुमच्या ठाई उरणार नाहीत आणि तुम्ही सर्व दुःखातून मुक्त व्हाल। निस्वार्थताच ईश्वर होय। कुणी एखादा सोन्याच्या राजवाड्यात रत्नाच्या पलंगावर लोळूनही निस्वार्थी राहू शकेल, आणि असे निस्वार्थी झाल्यामुळे तो ब्रह्मपदी स्थिर झाला असंच म्हणावं लागेल। तर उलट दुसरा एखादा कदाचित खुपटात जीण जगत असेल, चिंध्या गुंडाळत असेल, अजिबात कफल्लक असेल, पण तो जर स्वार्थपरायण असेल तर तो घोर संसारमग्न होय असंच म्हणणं भाग पडेल। तुम्ही धर्माकडे वळत आहात याचं पहिलं चिन्ह म्हणजे तुमची वाढती प्रसन्नता आहे। उदास असणं हे अग्निमांद्याचं लक्षण आहे, धर्माचं नव्हे। दुःख दैन्य म्हणजे केवळ पापाचाच परिणाम आहे। तुमचा चेहरा उदास का असावा? त्यावेळी तो किती भयानक असतो। जर कधी तुमचा चेहरा उदास असेल तर त्या दिवशी तुम्ही स्वतःला आधी आपल्या खोलीत कोंडून घ्या, त्या दिवशी तुम्ही बाहेर जाऊ नका। तुमचा हा रोग जगात पसरवण्याचा तुम्हाला काय अधिकार? काय सांगतो जगाचा इतिहास? जगातील

आहेत, त्याच शक्ती आहेत, त्याच ओज आहेत. त्यांच्याशिवाय बुद्धीनं केवढाही आटापिटा केला तरी तो ईश्वराप्रत पोहोचणं शक्य नाही. वेदांताचं ध्येय एका शब्दात सांगायचं झालं म्हणजे असं सांगता येईल की मनुष्य खरोखर काय आहे हे जाणणं. आणि वेदांताचा संदेश असा आहे, वेदांताचं म्हणणं असं आहे की ईश्वराचं व्यक्त रूप अशा आपल्या मानव बांधवांची तुम्ही जर उपासना करू शकत नसाल तर मग अव्यक्त अशा ईश्वराची तुम्ही काय उपासना करू शकाल? तुम्ही जर खरोखर पवित्र असाल तर मग तुम्हाला अपवित्रता दिसेलच कशी? कारण जे आत असतं तेच बाहेर दिसतं. आपल्या आत जर अपवित्रता नसेल तर ती आपल्याला बाहेर कधीही दिसणार नाही. वेदांताच्या साधनेचा हा एक पैलू आहे आणि आपण सर्वजण तो जीवनात उतरवण्याचा प्रयत्न कराल अशी मला आशा आहे. आमचं ईश्वरत्व खुद्द ईश्वराच्याही अस्तित्वाचं प्रमाण आहे. जर तुम्ही खरोखरच सत्यद्रष्टे नसाल तर ईश्वराच्या बाबतीत प्रमाण काय? मग ईश्वराच्या संबंधी काहीही खरं नाही असंच म्हणणं भाग पडेल. मग ईश्वर नाही असणंही शक्य नाही. मानव स्वरूपतःच आत्मा आहे आणि हे आपलं मूळ स्वरूप आपल्याला फिरून प्राप्त करून घ्यायचं आहे. हाच आपला आदर्श आहे, तोच आपल्याला अनुसरायचा आहे असा वेदांताचा आपल्याला आदेश आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच द्रष्टा महापुरुष व्हायचा आहे, झालंच पाहिजे. तुम्ही असे आधीचेच आहात हे फक्त जाणा म्हणजे झालं. आत्म्याच्या पक्षी काहीही अशक्य आहे असं कदापि समजू नका. तसं समजणं ही घोर नास्तिकता आहे, तो घोर पाखंडीपणा आहे. पाप म्हणून जर काही असेल तर ते फक्त हेच की स्वतःला आणि इतरांना दुर्बल मानणं, हेच एकमात्र पाप.

0: ही। श्रोताओं, कबीर साहब संसार के झूठे ठाट बाट का सच सामने रखते हुए कहते हैं, उजल कपड़ा पहरी करी, तुम बाहर से बिल्कुल उजल यानी उजले साफ और कीमती कपड़े पहनकर समाज में घूमते हो, पान सुपारी खाही और पान सुपारी चबाकर ऐशो आराम और भोग विलास के जीवन में पूरी तरह डूबे रहते हो। तुम दूसरों को यह दिखाते हो कि तुम कितने सुखी और समृद्ध हो, लेकिन इस बाहरी तड़क भड़क का अंत क्या होता है? अगली पंक्ति में कबीर जीवन का अंतिम सच बताते हैं, एके हरि के नाव बिन, उस एक हरि नाम के बिना, उस भीतरी आत्मज्ञान और चेतना के सुमिरन के बिना बांधे जमपुरी जाही, तुम्हारी यह सारी धन दौलत, तुम्हारी यह सारी धन दौलत और उजले कपड़े यही छूट जाएंगे, और अज्ञान के वश में होने के कारण तुम सीधे जमपुरी यानी काल के बंधनों में, जन्म मरण के गहरे चक्रव्यूह में बांध कर ले जाए जाओगे। वहां तुम्हारा यह सांसारिक बड़प्पन तुम्हें नहीं बचा पाएगा। अगर इसे हम दार्शनिक दृष्टि से समझें तो यह दोहा अध्यास यानी झूठी पहचान, रिपीट, यह दोहा अध्यास यानी झूठी पहचान के भ्रम को तोड़ता है। मनुष्य का सबसे बड़ा अज्ञान यह है कि वह अपने सामाजिक स्तर, अपनी वेशभूषा और अपने भोग के साधनों को ही अपनी असली प्रतिमा मान लेता है। उजल कपड़ा और पान सुपारी यहाँ केवल विलासिता के प्रतीक नहीं है, बल्कि यह उस सोई हुई मानवीयता, मानवीय चेतना का प्रतीक है जो बाहरी सुखों को ही अंतिम सत्य मान बैठी है। कबीर समझा रहे हैं कि मृत्यु के क्षण में प्रकृति को आपके कपड़ों की कीमत या आपके भोग का स्तर नहीं दिखता, वह केवल आपकी चेतना की शुद्धता को देखती हैं, जिसने जीवन रहते हैं उस हरि तत्व अर्थात शाश्वत सत्य को नहीं जाना, उसका पूरा जीवन आत्मिक रूप से दिवालिया रहा। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा शांत होकर विचार कीजिए कि हम सुबह से शाम तक जो इतनी मेहनत कर रहे हैं वह किसके लिए है? क्या वह सिर्फ अपनी बाहरी पैकेजिंग को चमकाने के लिए है, ताकि हम अच्छे कपड़े पहन सकें, अच्छा खा सकें और समाज में अपनी झूठी वाहवाही बटोर सकें? क्या इस सब के बीच हम उस हरि नाम को, उस भीतरी सुकून और परमात्मा को भूल तो नहीं गए हैं? आज कोशिश कीजिए इस बाहरी चमक थमक के सम्मोहन और बाहर से आने की, संसार के सुखों का आनंद लीजिए, लेकिन उन्हें अपनी अंतिम मंजिल मत मानिए। अपने भीतर उस हरि नाम को सहजिए, करुणा और विवेक को जगाइए, ताकि जब इस जीवन का पर्दा गिरे तो आपकी आत्मा बंधनों में जकड़ी ना हो, बल्कि पूरी तरह मुक्त और आनंदमय होकर उस परमात्मा में विलीन हो सके। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साधो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम।
1: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आप ली मानसर।
2: 13 ज्ञान विज्ञान भौतिकता में अटका पड़ा है, बाह्य आवरण का लुभावना रूप, मौज मजा मस्ती को बढ़ावा देने वाला तू उद्दंड मुक्त उछलता रहा वैश्विक स्तर पर, आनंद उपभोगता मौज मस्ती करता भोगवाद में। तूने ऐसा भी कहा है, जन्म से मृत्यु तक की यात्रा सत्य है। वैसे तो तूने यह भी कहा है, पारलौकिक जीवन होता है। तेरे भौतिक जीवन को धर्म ने लांछित किया और कर्मकांड की ओर मोड़ दिया। तूने पारलौकिक जीवन की स्तुति की, लौकिक जीवन का सुख भोगने हेतु लौकिक जीवन को तूने ओछा एवं असंयमी बनाया, तब संस्कार पूर्ति के लिए अध्यात्म की आवश्यकता पड़ी। विज्ञान और विवेक के संयोजन से संस्कृति की ओर यात्रा का तूने मन बना लिया। यह बुनियादी अन्वेषण है, लगता तो आसान पर है बड़ा कठिन। उस खोज की ओर जाते समय बुद्धि प्रामाण्यवाद की भी सांस फूल जाती है और मिलता ही नहीं सटीक सूत्र चिरंतन सुख समृद्धि का। पूरे संसार में आवश्यकता महसूस होने लगती है शाश्वत प्रकाश पुंज की, धुंधले से किरण की, जिनकी उंगली पकड़कर आगे बढ़ते हैं तो अंधेरे में गिर जाने का भय, तब भ्रम रहित प्रकाश को स्पर्श करने की भूमिका और अभिलाषा कुतूहलवश निर्माण होती है। कठोर तर्क अनुमान के गर्त में रहते भ्रमित अनगिनत लोग अंधेरी गुफा में प्रकाश होने की कल्पना के भास में बाहर नहीं आ सकते, ऐसी दुरावस्था में फिर अटक जाते हैं अंधश्रद्धा कर्मकांड की अंधेरी गुफा में, सड़ जाते हैं मनुष्य के अनंत समूह और अनेक पीढ़ियां, शोषित होते रहते हैं अज्ञान से, निष्क्रिय हो जाते हैं ज्ञान के अभाव में। इसी कारण निर्माण नहीं होता मानवीयता का सृजन। प्रकाशमान संस्कार से निःसृत हो संस्कृति, उसे न हो बाधा विषमता और भेदाभेद की। मानवता का आदर्श रूप संस्कृति के परिधि से ऐसा प्रस्तुत हो कि संस्कार का तेजपुंज सूर्य सदृश हो और आचरण के स्पर्श से धरती के अनगिनत मानव संस्कृति में पीढ़ी दर पीढ़ी संस्कारों का संक्रमण होता रहे, आनंदोत्सव मनाया जाए चारों ओर, दिग दिशाओं में मिट जाए अनाचार अनीति दुष्कर्म पाप कलंक। ऐसा प्रकाश खोजना है, ऐसा प्रकाश परखना है, ऐसा प्रकाश देखना है, ऐसे प्रकाश की अनुभूति चखनी है, ऐसा प्रकाश जीवन के अंतरंग में प्रकुलेट करना है, उस प्रकाश को पुनः नव नवीन कोम अंकुरित होंगे गति के प्रगति के। तो चलिए ऐसे ज्ञान प्रकाश की तलाश में।
1: रेडियो मन भावन 90.8 FM, always heart touching।
3: गीताई अध्याय चौथा, कर्मयोग सहकारी साधना विकर्म अथवा ज्ञान कर्म संन्यास योग। श्री भगवान म्हणाले, योग हा अविनाशी, मी स्वये सूर्यास बोलिलो, मनुस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी, अशा परंपरे तो निहारा जर्षीस लाभला, पुढे काळ बळाने तो ह्या लोकी योग लोपला, तो चिहा बोलिलो आज तुझ योग पुरातन, जीवीचे बुज हे थोर तू ही भक्त सखा तसा। अर्जुन म्हणाला, ह्या काळाचा तुझा जन्म सूर्याचा तो पुरातन, तू बोलिलास आरंभी हे मी जाणू कसे बरे। श्री भगवान म्हणाले, माझे अनेक ह्या पूर्वी झाले जन्म तसे तुझे, जाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणसी, असुनीही अजन्मा मी निर्विकार जगत प्रभु, माझी प्रकृती वेढूनी मायेने जन्मतो जनू, गळूनी जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना, अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेतसे राखावया जगी संता दुष्टा दूर करावया स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी जन्म कर्मी अशी दिव्य जो माझी नीट ओळखे देह गेल्या पुन्हा जन्म न पावे भेटुनी मज नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय झाले ज्ञान तपे चोख अनेक मज पावले भजती मज जे जैसे भजे तैसाची त्यास मी माझ्या मार्गास हे येती लोक कोणी कडू नही जे कर्म सिद्धि वांछू नियजिती येथ दैवते मनुष्य लोकी कर्माचे पावती फळ शीघ्रते निर्मिले वर्ण मी चारी गुण कर्मे विभागुनी करुणी सर्व हे जान अकर्ता निर्विकार मी कर्मे न बांधिती माते फळी इच्छा नसे मज माझे स्वरूप हे जाणे तो कर्मात ही मोकळा केली कर्मे मुमुक्षुन्ने पूर्वी हे तत्व जानुनी तैसी तू ही करी कर्मे त्यांचा घेऊनी तो धडा नेन ती जानते तेही काय कर्म अकर्म हे तुझ ते सांगतो कर्म जानुनी सुटशील जे सामान्य कर्म जाणावे विकर्म ही विशेष जे अकर्म तेही जाणावे कर्माचे तत्व खोल हे कर्मी अकर्म जो पाहे अकर्मी कर्म जो तसे तो बुद्धिमंत लोकांत तो योगी कृतकृत्यतो उद्योग करितो सारे काम संकल्प सोडुनी ज्ञानाने जाळिली कर्मे म्हणती त्यास पंडित नित्यतृप्त निराधार नराखे फलवासना गेला घडून कर्मात तरी काही करीचिना संयमी सोडुनी सर्व इच्छे सह परिग्रह शरीरे चिकरी कर्म दोष त्यास न लागतो मिळे ते चिकरी गोड न जाणे द्वंद्व मत्सर फळो जळो जया एक करुणी ही न बांधिला ज्ञानात बैसली वृत्ती संग सोडूनी मोकळा यज्ञार्थ करितो कर्म जाय सर्व जिरुणिते ब्रह्मात होमिले ब्रह्म ब्रह्माने ब्रह्म लक्षुनी ब्रह्मी मिसळले कर्म तेव्हा ब्रह्मची पावला देवताराधने यज्ञ योगी कोणी अनुष्ठिती ब्रह्माग्नी ततसे कोणी यज्ञे यज्ञत्व जाळिती क्षोत्रादि इंद्रिये कोणी संयमाग्नीत होमिती कोणी विषय शब्दादि इंद्रियाग्नीत अर्पिती प्राणेन्द्रिय क्रिया कोणी सर्व होमो निटाकिती चिंतनाने समाधीस अंतरी चेतवूनिया द्रव्ये जपे तपे योगे चिंतने वा अशापरी संयमी यजिती यज्ञ व्रते प्रखर राखुनी होमीति एकमेकांत कोणी प्राण अपानते रोधु निगति दोहोंची प्राणायामास साधिति प्राणात होमीति प्राण कोणी आहार तोडुनी यज्ञ वेत्तेची हे सारे यज्ञाने दोष जाळिति यज्ञशेषामृते धाले पावले ब्रह्मशाश्वत न यज्ञा विनहा लोक कोठूनी परलोकतो विशेष बोलिले वेदे असे यज्ञ अनेक हे कर्माने घडिले जान जानुनी सुटशील तू द्रव्य यज्ञादिकाहूनी ज्ञान यज्ञ चितोरतो पावती सगळी कर्मे अंती ज्ञानात पूर्णता सेवा करूनि ते जाण नम्रभावे पुसूनिया ज्ञानोपदेश देतील ज्ञानी अनुभवी तुज ज्या ज्ञानाने असा मोहन पुन्हा पावशील तू आत्म्यात आणि माझ्यात भूते निःशेष देखुनी जरी पाप्यांमध्ये पापी असशील शिरोमणी तरी ह्या ज्ञान नौकेने पापते तरशील तू संपूर्ण पेटला अग्नि काष्टे जाळुनी टाकितो तसा ज्ञानाग्नितो सर्व कर्मे जाळुनी टाकितो ज्ञानास मनसे काही पवित्र दुसरे जगी योग युक्त यथा काळी ते पावे अंतरी स्वये श्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी नित्य सावध ज्ञानाने शीघ्र तो पावे शांती शेवटची मग नसे ज्ञान नसे श्रद्धा सै संशयी नासला पुरा न हा लोक न तो लोक न पावे सुख संशयी योगाने झाडिली कर्मे ज्ञाने संशय तोडिले जो सावधान आत्म्यात कर्मे त्यास न बांधिती मनोनी अंतरातील अज्ञान कृत संशय तोडोनी ज्ञान खड्गाने ओठतु योग साधुनी अध्याय चौथा समाप्त.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आपलं खानदेश आपली माणसं.
4: ग्रामगीता चिंतन भाग 49 या भागाचे चिंतन करत असताना वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या आईच्या निमित्ताने देवभक्तीचे सिद्धांत ग्रामगीता ग्रंथामध्ये मोठ्या सुंदर पद्धतीने लिहिलेले आहेत. ते म्हणतात, ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण, उद्याचे राष्ट्र आजचे संतान, यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन राष्ट्र निर्मात, विद्या गुरुहुनी थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासूनी तिचे संस्कार बालकावरी, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उद्धरी, ऐशी वर्णिली मातेची थोरी शेकडो गुरुहुनी, मातेच्या स्वभावी पुत्राची घडण, त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन, स्त्रीच्या तेजावरीच पुरुषाचे मोठेपण ऐसे आहे. म्हणती जरी बाप तैसा लेक, परी माऊलीचे महत्व अधिक, मातृशक्तीनेची वाढती सकडीक, मुले चारित्र्याने, पुरुष सर्व काही करी, परी बांधला राहे घरा बाहेरी, सर्व विचार घेऊनी आचरी, तरीच शांती त्यासही लाभे, उत्तम महिला हेची करी, आपुले घर ब्रिदासह सावरी, मूल बाळ आदर्श करी, वरी प्रेमळपण सर्वाशी, याच गुणे मातृदेव भव, वेदाने आरंभीच केला गौरव, नर रत्नांची खाण अपूर्व, मातृजाती म्हणून या. प्रल्हादाची कयादुआई, छत्रपतींची जिजाबाई, कौसल्या देवकी आदी सर्वही वंदिल्या धर्मग्रंथी. काही पुराणी सांगितलेली दीक्षा करावी स्त्री जातीची उपेक्षा, ती होती साधनाची शिक्षा सर्वतोपरी. वियोगाने वैराग्य दृढ करावे, मन इंद्रिय सुखातून परतवावे, म्हणून विषय प्रवृत्तीचे गोडवे निषेधिले त्यात. वैराग्यात न कथिले दोष विरोधा, नसली साधनात आपदा, कीर्तीत नसली काही निंदा, तरी पूर्ण नोहे साधन, म्हणून इंद्रिय विषयी दोष दर्शन, देहाचे नश्वरत्व ओंगळपण, हे वैराग्यार्थ केले कथन, व्यक्ती निंदा नव्हेती. जेथे जेथे मन मोहनी धावे, तेथून त्यास परतोनी लावावे, लहान मुलापरी सांगावे छिची ऐसे म्हणून. हे पुरुषास कथिले स्त्रियेसाठी, तोची भाव पुरुषाविषयी तिचे पोटी, तेथे कौनाची तुच्छता मोठी, छिची विषयाशी शास्त्र म्हणे. परी छिची नेहमीच म्हटले तरी पालन पोषणाचे बिघडले, संसार चक्रची थांबून गेले, त्यातून फुटते हीन मार्ग, म्हणून विधीने सेवन उचित बोलिले. महिलेविन विश्व न चाले, काय होते पुरुषाने केले, अभद्र झाले घर सारे, घरचा उत्तम कामधंदा, हे महिलेचे लक्षण सदा, आली या गेली अशी आपदा, महिला असता न वाटे, खस्ता सोसुनी परिचर्या, प्रेमळपणे बारीक कार्या, करू जाणती उत्तम भार्या, न कंटाळता काळजीने. पुरुष हृदयान नाकडे जेवढे, स्त्रियेचे समजणे तितुके गाढे, तियेच्या भावना गंगेचे पवाडे, वर्णिले न जाती माझ्याने, सर्वांगीन एकतांता, तिजसीच घडे एकात्मता, जे जे ठरवील ते सर्वथा, करोनी सोडील माऊली ती, जगात असती नाना जीव, सकळास जाहीर त्यांचा भाव, परी मायाळूपणाचा गौरव, माऊली सरिसा नाही, देवाने निर्मिली ही क्षिती, जिचे उदरी खाणी असती, परी माऊली जैसी प्रेमळ दीप्ती कोठीची नाही, माऊलीचे स्वभाव कर्म, तोची जगी म्हणविला मानव धर्म, माऊलीचे उत्कट प्रेम, म्हणूनच देव प्रिय लोका, संती माऊलीचे रूप धरिले, तरीचे देव पद पावले, नाना साधने करोनी फिरले, त्यांना न गवसले देव रूप. स्त्री जातीच्या भूमिका लक्षात घेऊन चिंतन केलं तर स्वतंत्र ग्रंथ होऊ शकतो, तिने मनावर घेतलं तर तिला संसारातील कोणतीच गोष्ट अशक्य नाही, तिचा संयम त्याग शक्ती अमर्यादित आहे, पण तिला योग्य दृष्टी देणे महत्वाचं आहे. एका गावात एक महात्मा आला, तो 100 यज्ञ ज्याच्या हातून झाले असेल त्याचे हातून व त्या घरचेच जेवण घेत होता। बरेचसे त्या गावचे लोक आले आणि जेवणाच्या वेळेवर आलेल्या त्या महात्म्याला म्हणायला लागले, बाबा आमच्या गावातून संत कधीही विनमुख गेलेला नाही, जेवायचा वेळ झालाय, चार घात जेवा। तो प्रत्येकाला म्हणाला, तुमच्यातून 100 यज्ञ घडले? ते म्हणाल, नाही बाबा, आम्ही गृहस्थी माणसं, एवढा कुठला वेळ आमच्याकडे। मग मी 100 यज्ञ ज्याच्या हातून, ज्याच्या घरी ज्याच्या हातून झाले तिथलंच अन्न घेत असतो। त्या गावातील एक सद्गृहस्थ की ज्याच्या आज्ञेचं पालन मोठ्या मोठ्या महापुरुषांनी केलं, तो आला आणि त्यांनी परोपरीने विनंती केली, तेव्हा त्यालाही तोच प्रश्न केला, तुमच्यातून 100 यज्ञ झाले? तो म्हणाला, नाही। आता एक संत भोजनाविना विनमुख जातोय या दुःखाने घरी परतला आणि तो संसारी जीवात्मा बसला आहे। तेवढ्यात त्याच्या सुनीचं लक्ष गेलं आणि सुनबाईनी विचारलं, रोजच्यापेक्षा आज तुम्ही मामाजी खूप दुःखी दिसता, काय कारण आहे? एवढं दुःख मी तुमच्या घरात आल्यापासून कधी पाहिलं नाही। तेव्हा ते म्हणतात, बेटा तू आता या संसाराला लागलेली मुलगी आहेस, तुला काय काढणार? सून म्हणते की सांगून बघा, काही मार्ग निघाला तर पाहूया। तेव्हा त्यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला। ती सून म्हणते की मामाजी एवढीच गोष्ट, साधा याचा मार्ग आहे। तेव्हा तिनं झालेला सगळा स्वयंपाक ताटात घेतला आणि पूजेचं साहित्य घेतलं आणि त्या मंदिरावर गेली, पूजन केलं आणि त्या महात्म्याच्या समोर ते जेवणाचं ताट ठेवलं आणि बोलायला लागली, बाबाजी जेवण करा। तेव्हा त्या महात्म्याने विचारलं की बेटा तुझ्या हातून 100 यज्ञ झाले? तेव्हा ती सून बोलायला लागली की तुम्ही 100च म्हणता, संत म्हणतात त्या नियमाप्रमाणे माझ्या हातून 1000 यज्ञ आज झाले आहेत, आजच्या आज। तुम्ही कोणते 100 म्हणता हे तर मला काही सांगता येणार नाही, तुम्ही 100 यज्ञ काय घेऊन बसले? तो सत्पुरुष बोलायला लागला, संत म्हणतात त्या अर्थाने 1000 यज्ञ आजच्या आज कसे झाले सांग बघू। ती बोलायला लागली, तीर्थ हे पुण्यक्षेत्र आहे कबुलाय महाराज। म्हणाले, हो पुण्यक्षेत्र का आहे? तर तिथं तुमच्यासारखे संत असतात म्हणून पुण्यक्षेत्र आहे तीर्थ। म्हणे, हो बेटा खरी गोष्ट आहे। म्हणे, मग ऐका, संत तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थे जाता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली। तुम्ही इथं आले हे तीर्थाचं स्थान झालं, याला प्राप्त झालं, आणि हा तीर्थाचा रस्ता चालत येत असताना मी माझ्या घरापासून जे आली ते 1000 पावलापेक्षाही जास्त आहे महाराज। या अर्थाने यज्ञ झाले नाहीत आजच्या आज। आणि शिवाय तुकोबारांनी हेही म्हटलंय, नाम घेता वाट चाली, यज्ञ पावला पावली। मी नामस्मरण करतही घरापासून आली, दोन्ही अर्थाने 1000च्या वर यज्ञ झाले आहेत। तो सत्पुरुष आणि जेवायला लागला। आईच्या भूमिकेत असताना स्त्री ही मुला मुलींवर योग्य संस्कार देऊ शकते। वंदने महाराज म्हणतात, नेहमी माणसाने मूळ कारणाचा शोध केला पाहिजे। सुरुवातीला लहान वाटणाऱ्या गोष्टी वेळीच सुधारल्या नाहीत तर त्या वाढत वाढत विशाल रूप धारण करतात। मुलगा लहान असतो त्यावेळी त्याचा बाप त्याच्या लहान लहान दुर्गुणाकडे दुर्लक्ष करतो, मग मोठेपणी तो मुलगा घरचाही राहत नाही, बाहेरचाही राहत नाही। मग म्हातारपणात असे लोक मुलांना साधूजोड घेऊन येतात, मुलगा सुधारण्याची अपेक्षा करतात, परंतु आता काय फायदा होणार? यासाठी मुलांना सुरुवातीपासूनच चांगले संस्कार हवे, लहानपणीच वडन लावले पाहिजे। अशी पद्धत प्रत्येक घरात शाळेत चालली तर कधीच वाईट परिणाम होणार नाही। मोठ्यात मोठा डाकू सुद्धा असाच बनत बनत डाकूगिरी करत असतो, त्याची सुरुवात पेन्सिल, पैसा इत्यादी गोष्टीपासून होत असते। सुरुवातीला त्याची आई त्याला मदत करीत राहत, परंतु एक दिवस जेव्हा तो मोठी चोरी करतो आणि पोलिसांच्या स्वाधीन होतो तेव्हा आई बाप ओरडायला लागतात, पण आता काय फायदा होणार? ही गोष्ट समाज, नेते, शिक्षक, कुटुंब चालक व सर्वांनी ओळखली पाहिजे आणि सुरुवातीलाच तिचे निर्मूलन केले पाहिजे। मुलगा शाळेतून शिकत असताना तो देशाचा आधारस्तंभ होऊ शकणार किंवा नाही या गोष्टीचा विचार शिक्षकांनी केला पाहिजे। असा आजचा विद्यार्थी तसा उद्याचा देश, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। प्रत्येक जपानी माणूस आपल्या घरी भाज्या फळे पिकवतो, घरच्याच संडासातले खत वापरतो, घराघरात पीच नावाचे थंड आणि रसदार फळ तयार करतो। आमच्याकडे सुद्धा पीच तयार होतो, पण फारच लहान, काही हवेचाही फरक असू शकेल, परंतु जापानी लोकांच्या कष्टाचा तो नमुना मानला पाहिजे। घरातील सारी माणसं सकाळ सायंकाळ जागेत काम करतात, कंपोस्ट खत बनवितात, तिथे पाहुणा जेवायला दुसरीकडे गेलेला चालतो, परंतु शौचासाठी तो मालकाच्या घरात आला पाहिजे। तिथे प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट पद्धती आहे, जोडे एका रांगेत ठेवले जातात। आमच्याकडे असे दृश्य कधीच दिसत नाही। सांगण्याचे तात्पर्य असे की जी गोष्ट आम्ही घडवू इच्छितो तिची सवय आधी आम्हाला लागली पाहिजे, अशी सवय स्वतःहून लागू शकत नाही, म्हणून लहानपणापासून आई वडील गुरुजींनी तसे संस्कार घातले पाहिजेत। मुलांचे शिक्षण गर्भधारणेपासून सुरू होत असते, ही गोष्ट सर्वात लक्षात घेतली पाहिजे। हा भाग याच ठिकाणी पूर्ण झाला असून यानंतरचं महत्त्वाचं चिंतन पुढच्या भागात पाहू.

0: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
1: नमस्कार, मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीमध्ये अकॅडमिक डायरेक्टर आहे.

तसा आग्रह धराल तर तुम्हाला नैराश्य येईल. या जगात कित्येक जण तुमच्याविषयी प्रेम स्नेह किंवा आस्था दाखवत असतील ते कृत्रिम असते असेही नाही. त्यांची तुमच्यावरील प्रेम किंवा आस्था ही वास्तविक असेलही, पण कोणतीही व्यक्ती तुमच्यामध्ये कायम आस्थावान होऊ शकणार नाही किंवा तुमच्यामध्ये कायम प्रेमाने गुंतणार नाही, कारण या जगाच्या एकूणच जीवस्वभावाचा हा भाग आहे. ते कायम प्रेमी होतच नसतात. साधे आपण एक उदाहरण घेऊया. सर्वसाधारण आपण आपल्या तीन पिढ्या पाहतो. आपण आपल्या आई वडिलांशी किती संबंधित असतो, त्यांना किती आवडतो. हल्ली लोक त्यांना श्रद्धालयामध्ये ठेवतात आणि त्यांना तिथेच राहायला सांगतात. आपण आपल्या मुलांमध्ये आणि नातवंडांमध्ये इतके हरवलेलं असतो की बऱ्याच वेळेस आपण आई वडिलांनाही विसरलेलो असतो. त्यांनाही कधी आपले पणजी पणजोबा होते त्यांची नावे सुद्धा आपल्याला माहीत नसतात. आपलीच माणसे आपल्या जाणीवेपासून हद्दपार होत असतात. आपण जर त्यांना जाणीवे ठेवले, त्यांची स्मृती सतत करत राहिलं, तर ते हे शक्य आहे का? हाच नियम सर्वत्र लागू होतो. आज आपल्या सोबत जे आहेत ते कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्याला त्या आयुष्यामध्ये काहीतरी स्थान देत असतील, पण आपल्याला जे कायम स्थान देतील असे कोणीच नाही. मग ते आपले मित्र, नातलग, ओळखीचे कोणीही असोत, कोणीही आपल्या मनात आणि त्यांच्याही मनात आपण कायम स्थान ठेवू शकत नाही. तुमच्या मनाचे समाधान करण्यासाठी ते तुम्हाला असे सांगतीलही की त्यांना तुमची नेहमी आठवण येते, पण प्रत्यक्षात तसे कोणी करत नाही. या जगात सर्व तात्पुरतेच प्रेमी आहेत. त्यांची कायम आपल्याजवळ असावे अशी अपेक्षा जरी असली तरी हे एक अवास्तव अपेक्षा आहे हे आपण ओळखले पाहिजे. इतरांनी त्यांच्या मनामध्ये आपल्याला कायमचे स्थान का आणि कशासाठी द्यावे, तुम्ही काय त्यांच्या जगण्यासाठी नितांत आवश्यक आहात की काय, त्यामुळे या जगात कोणी आपल्याला त्यांच्या जाणीवेमध्ये कायम ठेवावे अशी चुकीची अपेक्षा आहे, कारण तो मनुष्याचा स्वभावच नाही. या जगात प्रेमी आहेत, पण अखंड प्रेमी कोणी नाही हे आपण लक्षात ठेवा. अखंड प्रेम करणे हा कोणत्याही जीवाचा स्वभाव नाही. बायकोला वाटत असते की नवऱ्याने आपल्यावर सतत प्रेम करावे, पण तसे होत नाही, कारण तो एक जीव आहे. आयुष्यात एक टप्प्यावर तो प्रेम थांबवतो. पूज्य सद्गुरु श्रीनिवासजी यांनी आपल्या डोळ्या देखत घडलेली एक बोधप्रद घटना आपल्याला सांगितलेली आहे. आमच्या नात्यातील एक आजीबाई होत्या, त्यांना आम्ही काकू असे म्हणत होतो. काकूंचे यजमान हे चांगले शिकलेले सुखवस्तू होते, पण काकूशिवाय जर आपण बघितलं तर त्यांचं जग नाही. पण काकू अतिशय कजाग आणि वेगळ्या प्रकारच्या स्वभावाच्या होत्या. तेव्हा काकूंचे यजमान वारले तेव्हा काकू जोर जोरात हंबरटा फोडून रडत होत्या. मयतीची वेळची तयारी झाली. काकांचे प्रेत तेरडीवर ठेवण्यात आले. खांदेकरी ते प्रेत उचलणार इतक्यात काकू ओरडल्या आणि थांबा म्हणाल्या. लोकांनी पाहिलं, त्यांना कळेनसं झालं. त्यांनी परत ते खाली प्रेत ठेवलं. काकूंनी त्या प्रेताजवळ काही बांधलेले जे होते ते सगळे काढायला सांगितले. प्रेताच्या जवळ जानव्यामध्ये एक तिजोरीची किल्ली राहिलेली होती. काकूंनी ती किल्ली काढून घेतली. काकूंनी पुन्हा जोरात हंबरडा फोडून रडायला सुरुवात केली. हे दृश्य आजही माझ्या मनामध्ये घर करून आहे. खरं पाहिले तर या काकूचे काय चुकले? लोकांच्या अपेक्षा आहेत की तिने तिच्या नवऱ्यावर कायम प्रेम करावे, पण तिच्या वर्तनातून असे दिसले की आता तिला तिजोरीच्या किल्ल्याचा उपयोग आहे. त्यामुळे स्वतःलाच हा प्रश्न विचारा की लोकांनी आपल्यावर कायम जर प्रेम केले असेल असे आपल्याजवळ काय आहे? आपल्यात असे काय आहे की लोकांनी सतत आपल्यामध्ये मानसिकरित्या गुंतून राहावे? प्रेम हा एक मानसिक गुंतवणुकीचाच भाग आहे. तुम्ही तुमच्या व स्वतःच्या स्वभावाकडे पहा. तुमचे मन जरी कायम एकच व्यक्तीकडे गुंतून राहत असले तरी ते खरं आहे का? कारण की ती एक मर्यादाच आहे. मनाची थोडीफार गुंतवणूक करायची, कालांतराने तिथून ती काढून टाकायची, मग मी दुसरीकडे वळवायची, तिथेही स्थिर राहत नाही. असा हा तुमचा स्वभाव, तसा इतरांचाही स्वभाव असतो. थोडक्यात या जगात कोणीही अखंड प्रेमी नसतो. तो अखंड प्रेमी असला पाहिजे ही या जगाबद्दल आपण केलेली अवास्तव अपेक्षा आहे. तसेच या जगात कायम प्रिय असे काहीच नाही. प्रत्येक गोष्ट कायम किंवा अखंड प्रिय असावी असे वाटणे हेच मुळीच

0: जर बघितले तर ही एक फक्त समजून घेण्यापुरती खूण आहे, परंतु खरं नाही. म्हणून खरं ओळखण्यातच शहाणपणा आहे. या जगात न कोणी अखंड प्रेमी आहे, न काही अखंड प्रिय आहे. असे जरी असले तरी तो खंडित प्रेमी जेव्हा तुम्हाला प्रेम देईल तेव्हा त्याबद्दल कृतज्ञ राहा. जेव्हा त्याचे प्रेम थांबेल तेव्हा त्याबद्दल उदासीन व्हा. हे औदासीन्य खरे अखंड प्रिय काय आहे, खरा अखंड प्रेमी कोण आहे, तुमच्या शोधाला तो प्रेरक ठरेल. या औदासीन्यालाच पुरुषोत्तम योग, निरासक्त योग असा 15व्या अध्यायात वैराग्य असं म्हटलेलं आहे. पुरुषोत्तमच अखंड प्रिय आहे, कारण तो परब्रह्म आहे. तोच पुरुषोत्तम एका अंगाने अखंड प्रेमीही आहे, म्हणून तो भगवान आहे. तुमच्यामध्ये तो इतका गुंतो आणि तुमच्यातली जी गुंतवण आहे ती तो कधी सोडत नाही. तसेच त्याची प्रियता तुमच्या अनुभवातून कधीही बाधित होत नाही. अशा त्या अखंड प्रेमीलाच ब्रह्म असे म्हटलेले आहे. तेच ब्रह्म जेव्हा व्यक्ती भावावर उतरते आणि तुमच्यावर अखंड प्रेम करू लागते तेव्हा त्याला आपण भगवान असं म्हणतो. हे जर तुम्हाला अनुभवायचे असेल तर प्रथम जगातील खंडित प्रियाबद्दल उदासीन व्हा. खंडित प्रियामध्ये जर तुम्ही अडकून पडला तर त्याचा आग्रहच फक्त धराल तर त्या पुरुषोत्तमाकडून तुम्हाला अखंड प्रेमाची किंवा अखंड प्रियाची अपेक्षा कशी करता येईल. जे खंडित प्रेमी आहेत त्यांच्याबद्दल कोणताही द्वेष न करता उदासीन व्हा. या जगातील कोणीही व्यक्ती आवडणारी गोष्ट करते ती कायम राहू शकत नाही. त्यातून मिळणारा आनंद हा अखंडित नसतो. तसेच या जगातील जे प्रेमी आहेत ते सुद्धा कायमचे प्रेमी नसतात, त्यामुळे त्याबद्दल कृतज्ञतेपूर्वक उदासीन व्हा. ह्यालाच आपण म्हणू शकतो असंग क्षत्रेण दृढेन क्षित्वा. असं म्हणण्याचा अर्थ की या जगात न कोणी अखंड प्रेमी आहे, न काही अखंड प्रिय आहे. या भावनेने अनासक्त होऊन जे आपण कार्य करतो त्यालाच आपण वैराग्य असं म्हणतो. या असंगतेच्या मनोवृत्तीने तुमच्या ठिकाणी अखंड प्रेमी आणि अखंड प्रिय ज्यांच्याविषयी एक प्रबळ जिज्ञासा तयार होते, आज तुमच्या ठिकाणी तशी जिज्ञासा तयार होत नाही. आज तुमचे सर्व मन या जगाच्याच ठिकाणी गुंतलेले आहे. खंडित अशा प्रेमीला आणि प्रियाला अनुभविण्याच्या या शोधाला किंवा या शोधाच्या आग्रहाला तुम्ही इतके गुंतून गेले आहात की खरा अखंड प्रियाचा आणि खरा अखंड प्रेमीचा विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येत नाही. पुरुषोत्तम योग हा असा संदेश देतो की जर तुम्हाला अखंड प्रेमी आणि अखंड प्रियाला प्राप्त करून त्याला अनुभवायचे असेल तर जगातील खंडित अशा प्रियाबद्दल आणि खंडित प्रेमाबद्दल उदासीन व्हा. या जगाचा स्वभाव ओळखून उदासीन होऊन मनामध्ये अस्वस्थ न होता आज जी तुमची मानसिक अवस्था आहे त्यातून बाहेर पडा. आज जी तुमची मानसिक अवस्था आहे त्याला उत्कृष्ट मार्ग दाखवणारा जो काही मार्ग आहे त्यालाच आपण उदासीनता असं म्हणतो. मनाच्या स्वास्थ्यावर जी भूमिका आहे त्यावर आपण कायम गुंतलेले आहोत आणि म्हणून आपण अखंड प्रेमाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सुद्धा प्रेमभावाने कायम गुंतले जाऊ असा शोध तुम्ही सुरू करा. तो शोधच एका अर्थाने परमात्माचा प्रारंभ आहे. त्यालाच अनुसरून पुरुषोत्तम योग या 15व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने सांगितले की या जगात जे जे कोणी प्रेमी आणि प्रिय आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञतापूर्वक उदासीन होणे हाच एक महत्त्वाचा भाग आहे. ती जिज्ञासा जी अखंड प्रेमीकडे नेते, जी प्रियता अखंड प्रेमीकडे नेते, ती आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची आहेच. आपल्याला मनाला असे सुसंस्कृत बनवणे याची आवश्यकता आहे, पण सर्वांना ते जमेलच का असे नाही. यासाठी काही सद्गुण मात्र नक्कीच असले पाहिजे. तसेच तुम्ही तुमच्याजवळचे काही दुर्गुण दूर केले पाहिजे. परमार्थ प्राप्तीसाठी आवश्यक असलेले सद्गुण कोणते आणि आड येणारे दुर्गुण कोणते याचे विवेचन श्रीकृष्ण 16व्या अध्यायात आपल्याला सांगतात. आणि या 16व्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे ज्याला आपण नाव दिलेलं आहे दैव सुर संपद विभाग योग. म्हणून त्यात देवी सद्गुण कोणते आणि असुरी दुर्गुण कोणते याचं विवेचन करणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या सद्गुणांना देवी म्हटलेलं आहे त्यांना देवी सद्गुण का म्हणावे, तसेच ज्यांना असुरी दुर्गुण म्हटलेलं आहे त्यांना असुरी दुर्गुण का म्हणावे, याच्या पार्श्वभूमीवर या अध्यायात मांडणी केल्या गेलेली आहे. काही दुर्गुण असेही असतात की जे फक्त परमार्थ प्राप्तीच्या आडच येतात, असे नसून ते परमार्थ प्राप्तीला प्रतिकूल असतात. या जगात फक्त खंडित प्रियच आहे. अखंड प्रियाची अनुभूती ही केवळ एक कल्पना असून अखंड प्रेमी म्हणून कोणीच अस्तित्वात नसतो, त्यामुळे अखंड प्रेमीचा शोध व्यर्थ आहे अशी भावना सांगणारे किंवा अशी विचार करणारे मनात अनेक भावना येतात, विचार येतात किंवा लोकही सांगतात. त्यामुळे हे आपण सर्वांना ऐकले पाहिजे असा काही आग्रह नाही. आपण जो म्हणतो त्याच्यामध्ये खरे सुख आहे आणि तसेच सुख जे स्वीकारतील ते शहाणे आहेत असा काहींचा अहंकार असतो. आपल्याला सुखाच्या कल्पना दुसऱ्यांवर लादून त्यांना सुखी करणे असा विलक्षण अभिमानपूर्वक आग्रह घेऊन काही व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह हे जगत असतात. अशा अभिमानातूनच मानवी इतिहास अनेक युद्धे घडवतो किंवा घडवलेली आहे. या सुंदर जगात बहुतांश दुःख हे अशा मानवी अभिमानातूनच तयार झालेले आहे. आम्ही जे सत्य सांगतो ते स्वीकारत नसाल तर आम्ही तुम्हाला नष्ट करतो. या दुराग्रहामुळे अनेक समाजही नष्ट झाले. काही लोकांना आणि काही समाज समूहांना अनेक ठिकाणी असे दर्प आणि दुराभिमान दिसतात. भगवान श्रीकृष्ण 16व्या अध्यायात त्याला असुरी संपत्ती असे म्हणतात. असे दुर्गुण घेऊन जगणारी माणसे सामाजिक स्तरावर देखील अशा दुर्गुणांना व्यक्त करीत असतात. कधी कधी अशी माणसे समाजात आपले दुराग्रह इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात. असे चित्र आम्हा तुम्हाला अनेकदा सर्रास दिसतात. अशा लोकांच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की मनुष्य जेव्हा मरतो तेव्हा लोक मनातल्या मनात बरे झाले असे म्हणतात. पूज्य सद्गुरुनाथ श्रीनिवासजींनी एका घडलेला प्रसंग आपल्याला सांगितला. माझ्या एका मित्राचे वडील यांचे देहावसान झालेले होते. दुःखाचा प्रसंग आहे. इतकंच आपण म्हणू शकतो की त्यावेळेला सगळ्यांचे सुतकी चेहरे मी त्यांना करताना पाहिले आणि जेव्हा भेट द्यायला गेलो तेव्हा त्या मित्राची आई टी व्ही पाहत बसलेली होती. मला त्याची आई म्हणाली, अहो असा सुतके चेहरा का करून बसलेला आहात, बरे झाले की ते लवकर मेले, त्यांच्या त्रासातून मी सुटले. जर असे दुराग्रह घेऊन जगणारी माणसे असतील तर त्यांच्या मनात विशुद्ध परमार्थाची जिज्ञासा तयार होणे शक्यच नाही. अशी माणसे पुष्कळ प्रवचने ऐकतील, पुस्तके वाचतील, प्रत्यक्ष त्यांच्या जीवनात पारमार्थिक तत्वाविषयी गंभीर जिज्ञासा आणि प्रामाणिक सुद्धा प्रकाराची श्रद्धा ते करतील. आम्हाला खरे सुख कळते, दुसऱ्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही असे म्हणणारे सुद्धा काही लोक आहेत. अशी माणसे स्वतःच्या सुखाबद्दल संशयात पडतील का? हे दुर्गुण जर त्यांच्या हाडमासामध्ये रुजलेले असतील तर त्यांना त्यांच्या मनामध्ये जी जिज्ञासा पाहिजे ती कधी तयार होणार नाही. मनात असलेल्या या दुर्गुणांनाच असुरी संपत्ती असे म्हटलेले आहे. असे दुर्गुण या पारमार्थिक श्रेयाची जी काही जिज्ञासा आहे ते करून देणार नाहीत. मग त्या दृष्टीने वाटचाल करणारे आणखीन दूरची गोष्ट आपण आहे असं म्हणायला हरकत नाही. असे ते दुर्गुण कोणते आणि सद्गुण कोणते हे देवासुर संपद विभाग योग या 16व्या अध्यायात सांगितलेले आहे. काही लोक विचारतात की कमीत कमी त्या पारमार्थिक तत्वावर श्रद्धा ठेवणे पुरेसे नाही का? त्यासाठी 17व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने ती श्रद्धा सुद्धा आपल्याला सांगितलेली आहे. त्या श्रद्धेचे प्रकार पण सांगितलेले आहे. श्रद्धात्रय विभाग योग या 17व्या अध्यायात सात्विकी श्रद्धा म्हणजे काय, राजसी आणि तामसी सुद्धा श्रद्धा कोणती, तसेच शास्त्राच्या विरुद्ध असलेली अशी शास्त्र निषिद्ध श्रद्धा कोणती, असे श्रद्धेचे विविध प्रकार सांगून कोणती श्रद्धा श्रेयस्कर आहे आणि ती जीवनास कशी प्रेरक आहे हे सांगितलेले आहे. आता याचे 17 अध्यायाचे विवेचन जे झालेले आहे ते आपण पुढे आणखीन शेवटल्या भागामध्ये बघूया आणि त्याच्याकरता सगळ्यांना धन्यवाद. थांबते श्रोते हो, आत्ताच आपण
1: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.

0: श्रोते हो, हसी का हंगामा, कहकहों का खजाना, जला पण म्हणतो तो म्हणजे हास्य तरंग।
1: एक था गरीब सब्जी वाला आणि एक थी परी महिलों की सब्जी वाला। महिलों की परी नवंबर की ठंडी में जब वो गई मंडी में, सब्जी वाले का उड़ गया होश, नरम नरम लाइफ में गरम गरम जो।
0: तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते कार्यक्रम लगेच सुरू करूया। पण हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख।

0: अरे ओ पोट्यो, बस झालं ना धांगड धिंगा. तिकडं मांडवात लोक नवरदेवाची वाट पाहून राहिले. लग्नाचा टाइम आटपून चाललाय लेकाचे. ओ चला लवकर चला.
1: काका एक नाच होऊ द्या, एक डास वाजव रे. बँडवाले दर्या किनारला.
0: नाही नाही नाही नाही,
1: कोंबळी पळाले, कोंबळी लावा कोंबळी.
0: अबे ए कोंबळीच्या, नवरी मांडवात येऊन बसली ना, 10 लग्न होत, आता 12 वाजले तरी अजून नवरदेव मांडवात नाही. तिकडं मांडवात लोक तक्त करून राहिले, गर्मीत अदमुसे झाले ना, आणि तुम्हाला इकडं ऊत येऊन राहिला लेकाचो.
1: या चौकात एक डान्स होऊ द रे.
0: अबे साऱ्या चौकात नाचा लागते का रे? आणि हे शहर आहे बाबू, अति 17 चौक आहेत.
1: ओ काका आणखी एक, काका एक आणखी.
0: हाय तुले लय चढली वाटते म्हणया.
1: सारायला चढली काका,
0: सारेच लांडगे पंग लागले वाटते. तरीच म्हटलं एवढे वानेरा सारखं कस काय नाचून राहिले.
1: देशीचा रिचार्ज मारला साऱ्यान.
0: काही जनाची नाही तर जरा मनाची तरी लाज ठेवा लेको. तोंडाचा वास येऊन राहिला नुसता. ते नवळीवाले काय म्हणतील? हो बघ्या, नवरदेवाले म्हणा घोड्याहून खाली उतर, चल पैदल.
1: श्रीजे गुडजे. काका नवरदेव बी लागले, त्याले बी दिली एकटक.
0: चांगलं केलं. हा बेस नाव गमवता काय सायचो. बस करा डान्स.
1: कोंबळी पळाली.
0: हो कोंबळी वाले, हो बँडवाले, बस करा. अरे लग्नाले उशीर होऊन राहिला ना, संध्याकाळी लावता काय लगन. हो ए सुद्या, बस झालं झालं बस झालं. चला ए नाचणारे उडा बाहेर द्यायले. ते ऐकत नाहीत ना. हो असे कस्या ऐकत नाहीत, आणि टाका त्याच्या अंगावर. फार उन्हात नाचता ले गो, बीमार पडसाल ना. चला आटपा.
1: काका एक शेवटचा डान्स.
0: ए हिट सांगू नको. कोण पाजली बे तुम्हाला?
1: काका राम्यान श्याम्यान पाजली बाप्पा.
0: आता हे कुठे गेले राहू के तू?
1: काय ले उतरली त्याची, डबल रिचार्ज मारायला गेले.
0: बस करा बे आता. ओ बँडवाले बंद करा. चला मुकडा ना, चला लवकर.
2: अरे वा.

0: काय झालं बे रम्या?
1: काय काय विचारू नका, पुरी थंडी झाली. आय आय आय
0: काय रे शाम्या, तू तोंड काऊन ना असं सुजलं बे?
1: आमच्या तंगड्या आमच्या गळ्यात आल्या काका.
0: हा बे पण काय झालं?
1: 12 वाजता आम्ही डबल रिचार्ज मारून चौकात आलो, पण चौकात कोणीच नव्हतं.
0: मग
1: आम्ही ऐक लई दुखायलं. मग आम्ही डोलत डालत रस्त्याने निघालो. लग्नाचं ठिकाण ठाऊक नव्हतं. शेवटी एका मंडपात घुसलो आणि पुढे जाऊन बसलो.
0: मग
1: आमच्या तोंडाचा घम घम वास सुटला होता. सारे आम्हालाच फायत. त्या मंडपात नवरदेव आला नव्हता, ओळखीच हे कोणी दिसत नव्हतं. मले तहान लागली. म्या एकाले पाणी मागितलं ना, त्यानं पाणी आणलं नाही म्हणून म्या त्याला शिव्या दिल्या.
0: हाऊन बे,
1: दारूच तशी चढली होती. शिव्या दिल्या बरोबर 10-12 जण अंगावर आले. आम्हाले दोघायले गलपट करून मांडवाच्या बाहेर काढलं.
0: मग
1: मी म्हणो कि आम्ही नवरदेवाकडच्या वळाडी हा. नवरदेव आमचा मावळ भाऊ हा. मग त्यातल्या एकानं नवरदेवाचं नाव मला विचारलं ना. मी म्हणलं की नवरदेवाचं नाव शत्रुघ्न हा आहे. शत्रुघ्न म्हटल्या बरोबर त्याने आमची अशी धुलाई केली.
0: कौन रे?
1: कारण की त्या नवरदेवाचं नाव शत्रुघ्न नव्हतंच. आम्ही भलत्याच मांडवात जाऊन बसलो होतो.
0: मग
1: 5-10 मिनिट धुलाई झाली. ज्या कळावर पडलो त्या कळावर टुकलो काका. कस तरी थातून पळून निघालो आणि थेट घरी आलो. पुरी दारू उतरली ससरीची.
0: तरी मी म्हणत होतो लग्नात दारू पिऊ नका, दारू पिऊन नाचू नका, लग्नाले उशीर करू नका. आता पुरी घडली की नाही बाबू आद्दल?
1: हो काका, आता कानाले कानखोळ्या. कोण 1,00,000 रुपये दिले तरी आता दारू पिणार नाही. आय आय
2: ना

0: हे काय नेसला बे रंग्या कोणत काका अबे हे झोलाचा झोला काय होय बे
1: हे काका हे बरमुडा आहे
0: काय म्हणता
1: बरमुडा
0: असा कसा बरमुडा बे धडफुल पॅन्ट नाय अंधड पॅन्ट नाय हा पॅन्ट तर म्हणाव तर तसही भी नाही
1: काका बरमुडा असा असते ना टोंग्याच्या खाली
0: असं वाटते की तुझ्या बापाचा फुल पॅन्ट टोंग्यापासून कतरला आणि तू हे घातला
1: नाही हो काका नाही हो काका पेशल इकत घेतला ना मी हा
0: घरी घालाले घेतला का लेका शाळेत जायले
1: घरी बी घालत आणि बाहेर बी घालत काल मी एका लग्नात हाच बरमुडा घालून गेलो होत
0: अबे पोट्टे हसले नाही का रे तुले
1: कसे हसतील कसे हसतील आजकाल फॅशनच आहे
0: अरे असे बरमुडे घरीच शिवल्या जातात लेका
1: कसं काय
0: अबे बापाचा फुल पॅन्ट मधातून कतरला की झाला पोराले बरमुडा
1: तस जमत नाही काका बापाचा पोराले ढिला होते
0: अरे कमरीला कळदोळा बांधला की बरोबर होते कुठून घेतला हा बरमुडा रे
1: हातगाळ्यावर घेतला 50 रुपया मंदी
0: पुरला लेका फुल पॅन्टची शिलाईच त्याला डबल द्या लागते ना
1: मी घरी हेच घालत दिवसभर हेच
0: मग लेका असे 2-4 आणा लागत होते
1: 2-4 काय लेका का
0: एक तुझ्या बापाले आणि एक आबाले
1: हा बरमुडा आबासाठीच आणला होता त्याले पीठ होता म्हणून मी घातला
0: तेच तर म्हणून राहिलो की हो टोंग्याच्या खाली कसा चालला आणि हे वरतून बांडीस कोणाचं घातलं रे
1: बांडीस नाही ते जर्किंग म्हणतात त्याले वीर पिक्चर मध्ये सलमान खान असंच घालते
0: अरे पण ते भांडीसच दिसते ना फक्त त्याले पुढून खिसान हाय
1: आजकाल अशी फॅशन निघाली काका
0: आणि हा तुझा चष्मा फॅशनचा आहे का रे
1: नाही नाही हा दूरचा आहे दूरचा
0: म्हणजे तुले जवळचं दिसते का नाही
1: जवळचं सारं दिसते मला
0: सांग बर माया पापणीले किती केस आहेत
1: एवढे बारीक मोजता येत नाही राजा काका तुम्ही काही प्रश्न विचारता
0: अरे तूच तर आता म्हणालास की जवळचं दिसते म्हणून
1: या चष्म्यातून मला दूरचं दिसते
0: किती दूरचं दिसते रे
1: लय दूरचं दिसते
0: मग सांग बर अकोल्याच्या बस स्टँड वर काय सुरू आहे
1: एवढ्या दूरचं दिसत असते काय
0: तूच तर सांगून राहिला की दूरचं दिसते म्हणून
1: हो जे तुम्हाला दिसते तेच मला दिसते
0: अरे आतापासून चष्मा घालशील तर म्हातारपणात काय लावशील लेका बर हे डोक्ष्याची कटिंग कुठे केली रे तुया
1: सलून मध्ये
0: फुकटात केली काय बे
1: नाही 15 रुपये दिले
0: कोणती कट म्हणतात याले
1: बॉस कट
0: अजो बस दिसते लेका
2: असं वाटते कि वरून गोमेलच ठेवलं अन खालून कैचीनं कापून घेतलं
1: फॅशन आहे काका तिथे काय बी म्हणता
0: अशी कशी फॅशन आहे बे घमील कट यालेच म्हणतात काय
1: कोणी कोणी म्हणते
0: कुठे भेटते रे अशी कटिंग करून
1: साऱ्या सलून मध्ये भेटते ना काका तुम्हाला करायची आहे का
0: अरे होत लेका मले 1000 रुपये दिले तरी मी अशी कटिंग केली तर तुही काकू वळखणार नाही मले
1: काका हे सैफ अली खानची स्टाईल आहे एका पिक्चरात त्यानं अशीच कटिंग केलती
0: अरे लेका त्यानं एखाद्या पिक्चरात केस काढून 2 येण्या घातल्या तर तू घालशील काय
3: हिरोचं पाहून सोंग करू नये बाबू अशानं पोट्टे तुले घमेला म्हणतील ना
0: आपल्याले जस सोपत ना तसच करावं सैफ अलीनं सकाळ कानात बेसर घातली तर मग तू घालशील काय हा

0: नाटिकेचं नाव आहे कांदे बटाटे 25 रुपये, SMS 5 पैसे फक्त. याचं कथानक प्रधानजी आणि महाराज यांचा संवाद.
1: महाराजांचा जय जयकार असो.
2: महाराजांचा जय जयकार म्हणजे प्रजेचा जय जयकार.
1: महाराज, सचिनच्या 30,000 धावा झाल्यात, आपण त्याला अभिनंदन केलं पाहिजे.
2: नाही, मुळीच नाही.
1: काय सांगता का महाराज, आपला एंटी सचिन कॅम्प मध्ये कधीपासून दाखल झालाय?
2: प्रधानजी, उगाच अकलेचे तारे तोडू नका. आम्हाला सचिनचं अभिनंदन करून करून कंटाळा.
3: हो, कितीदा अभिनंदन करायचं? पुष्पगुच्छ द्यायचे तरी किती? त्यापेक्षा
1: काय महाराज,
2: आम्ही आता आमचा आवडता अख्खा बगीचाच त्याला द्यायचा निर्णय घेतलेला आहे. आमचे शाही गार्डन आम्ही सचिनला देत आहोत. दर वेळी पुष्पगुच्छ देण्यापेक्षा अख्खे गार्डनच बक्षीस.
1: बहुत खूप महाराज, बहुत खूप. इडन गार्डन पेक्षा ही सचिनला आपले हे गार्डन जास्त आवडेल.
2: निश्चितच. आणि प्रधानजी, बाकी काय म्हणतोय आपल्या राज्याचा आणि दुनियेचा हाल हवाल?
1: महाराज, दुनियेचं ठाऊक नाही, पण आपल्या वरच्या कोटाच्या 2 बटणा तुटलेल्या दिसत आहेत.
2: प्रधानजी, कितीकदा सांगायचे, आमच्या पर्सनल गोष्टींवर लक्ष घालू नका.
1: महाराज, अहो, एवढं जास्त पर्सनल तेवढं जास्त युनिव्हर्सल असा नवीन फंडा आहे.
2: प्रधानजी, आम्हाला आज फंड्याबाबत नाही तर बटाटे आणि कांद्याबाबत काय ते सांगा.
1: जशी आज्ञा महाराज. गहू, तांदूळ, कांदे, बटाटे यांचे दर वाढल्याची तक्रार राज्यातील जनता करीत आहे, पण काळजी नसावी, आम्ही उपाय शोधत आहोत.
2: वेल्डन प्रधानजी, काय उपाय शोधले आहे?
1: महाराज, SMS चे दर आम्ही कमी करणार आहोत.
2: प्रधानजी, तुम्हाला वेळ लागलाय का? आम्ही कांदे बटाटे विचारतोय आणि तुम्ही SMS बाबत सांगताय? आज काय सकाळीच लावून आलात की काय?
1: नाही नाही महाराज, पोटाच्या भूकेपेक्षा आपण जनतेच्या समाजाची भूक भागवण्याला महत्व देत आहात.
2: म्हणजे म्हणजे काय
1: महाराज? आजकाल अनेक सायकॅट्रिस्ट म्हणत आहेत की बदलत्या लाईफस्टाईल मुळे आणि या जागतिककरणामुळे माणसा माणसातील संवाद कमी होत चाललेला आहे. मनुष्यांची संवाद साधण्याची भूक कमी होत आहे.
2: सो व्हॉट
1: महाराज? त्यामुळे आम्ही SMS चे दर एकदम 5 पैशावर आणण्याचा निर्णय घेणार आहोत. पोटाच्या भूकेवर आमच्या जवळ सध्या इलाज नसला तरी संवादाची भूक भागवणं हा इलाज आहे.
2: छान छान प्रधानजी, आणखी काही?
1: एक मिनिट महाराज, एक्सक्यूज मी महाराज, जरा SMS आलाय, तेवढा वाचून घेतो.

0: तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख. तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा. आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना यार परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हंसी तरंग सुनिए.
2: अच्छा, तू मला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग, स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.
4: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, अलवेज हट.

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: श्रोत्यो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, आजच्या शिक्षकांच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट या विशेष कार्यक्रमात म्हणजेच विनोबा म्हणे या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे ओपन लिंक्स फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी सुरू केलेल्या प्रयत्नातनं साकार झालेलं विनोबा ऍप, ज्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना पुरस्कारानं सन्मानित केलं जात असतं. पोस्टद्वारे पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड त्यांना दिला जात असतो आणि त्यानंतर आपण रेडिओ मनभवन 90.8 FM या ठिकाणी त्यांना मुलाखतीसाठी आमंत्रित करत असतो. तेव्हा आज सुद्धा आपल्यासोबत असेच एक दाम्पत्य जे स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ते म्हणजे सौ विद्या जोशी आणि श्री सचिन जोशी. हे दोघंही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांद्रा तालुका पाचोरा इथं कार्यरत आहेत. तेव्हा आपण त्यांच्याशी आज गप्पा करणार आहोत. सर नमस्कार, मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे.
3: धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: मला सांगा ना, तुमचा हा प्रवास जो आहे शिक्षण दानाचा, तो कसा सुरू झाला? मॅडम तुमच्याबद्दल आधी.
2: नमस्कार, माझं नाव विद्या जोशी. माझं बालपणाचं शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं.
1: अच्छा.
2: त्यानंतर कॉलेजचं शिक्षण रयत शिक्षण संस्था सातारा इथे माझं कॉलेजचं शिक्षण झालं. 11वी 12वी नंतर रयत शिक्षण संस्थेतूनच माझं डीएड पूर्ण झालं. डीएड पूर्ण झाल्यानंतर एमए बीएड आणि त्यानंतर मग सर्व्हिसला लागले मी. 2006 साली मी जॉबला लागले. आता माझ्या जॉबला 20 वर्ष होत आहेत.
1: अरे वा. सर आपल्याबद्दल.
3: माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव तालुका पाचोरा या ग्रामीण भागातच झालं होतं. त्या काळातल्या शिक्षकांचा आदर्श खूप डोळ्यापुढे होता. समर्पण भावनेने काम करणारी ही लोक होती. पूर्वीच्या शाळा म्हणजे अगदी मायेचा स्पर्श, एखादी आपल्या आजीच्या मांडीवर डोकं ठेवून ज्या भावना आपल्याला फील होतात त्याच भावना आपल्याला त्या शाळांमध्ये आजही जाणवतात.
1: बरोबर.
3: आणि मग त्याच भावनेने मी ठरवलं की आपण सुद्धा या क्षेत्रात येऊया. मग त्यानंतर माध्यमिक शिक्षण डीएड सेंट्रलाइज प्रोसेस आमच्या वेळेस होत्या, त्यामुळे माझं डीएड कोकणात झालं होतं रत्नागिरीला. रत्नागिरीत सुद्धा आंब्याचा गोडवा आणि फणसाची जी गोड चव होती त्या चवीच्या मायेचीच कॉलेज डीएड कॉलेज आमचं होतं, सारा देसाई अध्यापक विद्यालय. ज्या ठिकाणी खूप छान पद्धतीने शिक्षक घडवले जायचे, महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज त्या काळात होतं, आजही आहे. आणि त्या फाउंडेशनचा मला उपयोग झाला आणि त्यातून शिक्षण क्षेत्रामध्ये मी या ठिकाणी आलोय.
1: वा, छानच. पण मग आपण दोघंही शिक्षकी पेशामध्ये आणि खास करून एकाच शाळेत, तर या ठिकाणी तुमचे आलेले अनुभव त्याबद्दल काही शेअरिंग करा ना.
3: एकाच शाळेत दोघ जण असण्याचा एक फायदा असतो मॅडम की 24 तास शाळा असते. म्हणजे शाळेमध्ये आपण डिस्कस करतोच शाळेतले आपले अध्ययन अनुभव, एकमेकांचे वर्ग, शाळेचा पूर्ण परिसर.
1: बरोबर.
3: पण एखादी गोष्ट राहून गेली तर ती घरी सुद्धा डिस्कस होते.
1: अच्छा.
3: म्हणजे अगदी भाजीला फोडणी टाकताना सुद्धा तुमच्या वर्गातल्या तन्मयनं आज होमवर्क अपूर्ण का ठेवला होता, त्याची आई आली होती, याच्यावर सुद्धा चर्चा होऊन जाते. तर उद्या मला इंग्लिशचं कन्व्हर्सेशन घ्यायचंय तर कुठल्या टेक्निक वापरल्या पाहिजे, काय केलं पाहिजे, यावर सुद्धा चर्चा होते. थोडक्यात एका शाळेचा हा फायदा आहे. तोटा सुद्धा आहे. तोटा असा असतो की कदाचित आपल्याकडे येणारी तक्रार परस्पर तिकडे पण जाते.
1: अरे बापरे.
3: पण फायदा जास्त आहे.
1: अरे छानच छानच. पण मग एकत्र काम करत असताना काही अडचणी पण येत असतील.
3: हो, अडचणी बेसिकली या येतात की ज्यावेळेस घरातले आपले काही कार्यक्रम असतील, आपल्याला रजा हवी असेल, त्यावेळेस ऍट अ टाइम दोघांना घेता येत नाही, काही गोष्टींना मुरड घालावी लागते. आणि बऱ्याच वेळा असं होऊन जातं की आपल्याला खूप गरज असते रजेची, त्यावेळेस थोडस अडचणीचं ठरतं.
2: जबाबदारी आम्हाला दोघांना वाटून घ्याव्या लागतात यावेळेस.
1: बरोबर बरोबर.
3: अदरवाइज काम करण्यात मजा येते की दोघ असल्यामुळं डिस्कस छान होतं आणि एकमेकांच्या वर्गांवर पण आपलं अगदी त्याच पद्धतीनं लक्ष असतं.
1: बरोबर. म्हणजे शाळेत सहकारी आणि घरी नवरा बायको हे वेगळं नातं, दोन्ही भूमिका तुम्ही निभावत असता, छानच आहे.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: पण मग विद्यार्थ्यांशी जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये येतात किंवा त्यांच्याशी सहभागी होण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी नेमकी शैली किंवा काय फिलॉसॉफी असते त्यांना हँडल करण्याची?
3: बघा मॅडम, माझ्याकडे यावर्षी पहिलीचा वर्ग आहे. माझा मुलगा शर्वील हा माझ्याच वर्गात बसतो. माझ्या वर्गात बसतो आणि आमचं नातं इतकं निखळ की वर्गामध्ये सर नाहीये, तो बाबा म्हणतो. आता तो बाबा म्हणतो त्यामुळे वर्गातले बरेचशे मुलं मला बाबाच म्हणतात.
1: अरे बापरे.
3: त्यामुळे काय होतंय, घरचं वातावरण ज्याला किंवा आपुलकीचं वातावरण आपण जे म्हणतो ते त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि ठीक आहे सर आज नाही आहेत तर मग अभ्यास घ्यायचा आहे, तर अगदी अनपेक्षितपणे मुलं मॅडमकडे चालले जातात. म्हणजे त्यांना ती सांगायची गरज पडत नाही. किंवा एखादं गणित छान सोडवलेलं आहे, सरांनी दिलेलं मी टास्क पूर्ण केलेलं आहे, ते टास्क सरांऐवजी कधी कधी मॅडमला सुद्धा दाखवायला जातात. मग तिकडनं एखादं छानसं चॉकलेट मिळतं किंवा मज्जा येते.
1: बरोबर. पण सर मला सांगा ना की जिल्हा परिषद शाळेत काम करताना नेमकी असा कुठला क्षण असतो की तो कायम असा सांभाळून ठेवा असा वाटतो, जपून ठेवा असा वाटतो?
3: जिल्हा परिषद शाळांमध्ये जी मुलं आहेत ही मातीशी नाळ जुळलेली मुलं आहेत, सर्व परिस्थितीला हँडल करणारी मुलं आहेत. म्हणजे अगदी अवघड कठीण प्रसंग असू द्या, ती धाडसानं हँडल करतात. तर त्यांना कोणतीही गोष्टाची फारशी सांगावी लागत नाही. ही मुलं आपुलकीने वागतात, तुमची येण्याची वाट बघत असतात. अशी कोणती शाळा, म्हणजे मी असं इतर शाळांची तुलना करू शकत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही गेटमध्ये पहिलं पाऊल टाकता त्यावेळेस पळत येऊन तुमच्या हातातल्या डब्याची पिशवी घेणारी जी माया आहे,
1: ही
3: जिल्हा परिषद शाळांमध्ये. आज सरांनी बूट वेगळे घातलेले याचं ऑब्झर्वेशन जर कोण करत असेल तर मुलं करतायत. सरांचा कालचा शर्ट आज आहे, सरांच्या खिशाचा पेन आज बदललेला आहे.
1: खूप खूप बारीक ऑब्झर्वेशन करतात.
3: इथपासून तर सरांनी आज जेवणात डब्यात काय आणलं इथपर्यंत सुद्धा मुलांचं लक्ष असतं. आणि एखाद्या दिवस डबा नसला तर सर मी घरून घेऊन येऊ का,
1: ही
3: माया ही आपुलकी ही जिल्हा परिषदेमध्ये असते.
1: म्हणजे मायेचा ओलावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो खरंच. पण मग शिक्षक म्हणून काम करताना विशेषतः भाषेचे जे संस्कार असतात किंवा मुलांमधला आत्मविश्वास हे वाढवताना नेमका कुठल्या गोष्टींची काळजी घेतली जात असते?
3: हा, आता आपल्या जळगाव जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर खास करून अहिराणीचा प्रभाव मुलांच्या बोलीभाषेमध्ये प्रामुख्याने जाणवतो. आणि त्यांना जर एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला न्यायचं असेल, स्टेट लेवलला न्यायचं असेल किंवा अदर कुठल्या प्लॅटफॉर्मवर न्यायचं असेल तर त्यावेळेस त्यांना भाषेची अडचण होऊ शकते. मग त्यासाठी आम्ही कंपल्सरी वर्गात काय करतो की ठीक आहे तुम्ही अहिराणीत बोला काही हरकत नाही, पण वर्गात ज्यावेळेस आपला अध्ययनाध्यापन चाललेलं असेल त्यावेळेस प्रमाणित शब्द जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त आपलं जे संवाद आहे हे मराठी आणि इंग्लिश या भाषांना आम्ही प्रेफर करत असतो. आता शासनानं थर्ड लँग्वेज पण येऊ घातलेली, या थर्ड लँग्वेजचा सुद्धा वापर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर मराठी प्रमाण भाषा बोलण्यावर भर दिला जातो. मुलांना परिपाठाला आपण उद्युक्त करतो की त्यांना पुढे येऊन बोलावं, त्याचा वाढदिवस असला तर त्यावेळेस पण त्याला पुढे बोलवायचं, त्यांना स्वतःबद्दल थोडीफार माहिती सांगायची आणि जास्तीत जास्त प्रमाण भाषेचा वापर करायचा.
1: वा छानच.
2: त्यांना एखादा घटक समजावायचा असेल तर मात्र आम्ही त्यांना त्यांच्या भाषेत समजवतो तो घटक पाठ शिकवताना वगैरे, परंतु त्यांना त्याचा वापर एक्झाम मध्ये वगैरे करण्यासाठी मात्र आम्ही त्यांना प्रमाण भाषेत
1: सांगितलं जातं
2: सांगतो. पण त्यांना समजावून सांगण्यासाठी मात्र आम्ही मुलात मूल त्यांच्यासारखे बोबडे बोल बोलू कधी त्यांच्या भाषेमध्ये बोलतो, परंतु फक्त एक्झाम मध्ये वगैरे त्यांना प्रमाण भाषा वापरण्यासाठी.
3: बेसिक कन्सेप्ट आहेत की नाही मॅडम ह्या त्यांच्या मातृभाषेत जर सांगितल्या तर खूप पटकन लक्षात येतं. म्हणजे समजा तुम्ही एक वीत अंतर घ्या असं पटकन क्लिक होणार नाही, पण आपला ग्रामीण भागातला भाषेतला शब्द बिल्लास तर तो मुलगा सहज म्हणतो सर मी एक बिल्लास अंतर घेऊ. पेपरमध्ये लिहिताना प्रमाण भाषा वापरली गेली पाहिजे एक वीत, पण ठीक आहे त्याला बिल्लास जरी म्हटलं त्याला कन्सेप्ट कळाली हे
1: महत्वाचं.
2: त्याची भाषा वापरणं आम्हाला गरजेचंच आहे. म्हणजे ज्या आम्ही शाळेत जातो ज्या गावात जातो तिथल्या भाषा आम्हाला शिकाव्या लागतात आणि त्यानुसार तो वापर करावा लागतो.
3: समजा पिल्लू दर्शक शब्द आहे आपल्या म्हशीचे रेडको.
1: बरोबर.
3: तर रेडको हा शब्द पटकन कानी पडत नाही, तर त्यासाठी ठीक आहे त्याला त्याच्या प्रमाण भाषेत विचारून घ्यावं लागतं की तू काय म्हणतो, त्यांना दिलेलं उत्तर स्वीकारायचं आणि मग त्याला प्रमाण भाषेतला शब्द सांगायचा.
1: अगदी बरोबर.
3: अशा पद्धतीने करू शकतो आपण.
1: छानच छानच अगदीच.
0: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: पण मग आजच्या शिक्षण पद्धतीत जे टेक्नॉलॉजी आलेली आहे किंवा डिजिटल इंडिया असो किंवा NEP 2020 या गोष्टी शिक्षक आणि मुलांसाठी किती महत्वाच्या आहेत असं तुम्हाला वाटतं?
3: खूप खूप महत्वाच्या आहेत, कारण टेक्नॉलॉजीने बऱ्याचशा कन्सेप्ट खूप सोप्या झालेल्या आहेत. आता तर AI आलेलं आहे, म्हणजे तुम्हाला एखादी, म्हणजे मी अगदी शिक्षक म्हणून मला AI वापरायचं म्हटलं आणि अगदी मला सुचत नाही आणि मी वेळेवर AI ला सांगितलं की माझ्या वर्गासाठी इयत्ता पहिलीसाठी भाषेचे 10 सोपे प्रश्न सांग. अगदी पटकन 2 मिनिटात 10 सोपे प्रश्न येऊन जातात, मी पटकन फळ्यावर देतो, मुलं सोडवतात. युट्यूब जे आहेत, युट्यूबमध्ये बऱ्याचशा कविता अभ्यासक्रम आपले आहेत, मुलं वापरतात, अगदी फेसबुक सुद्धा वापरतात मुलं, व्हॉट्सअप तर आजकाल घरोघरी होऊन गेलेला आहे. म्हणजे आमच्या पहिलीचे मुलं सुद्धा लिहायचा कंटाळा आला की मला सांगतात की सर आपल्या ग्रुपला टाकून द्या ना, व्हॉट्सअपला टाकून द्या ना. आपण म्हणायचं अरे मोबाईलचा त्रास होईल, ते म्हणतात नाही सर आम्ही फक्त अभ्यास लिहून घेऊ आणि नंतर आम्ही बुकमधनं ते रेफर करू. टेक्नॉलॉजी म्हणजे आजकाल घराघरात भिनलेली आहे, लहान मुलांपर्यंत ती खूप झपाट्यानं गेलेली असं म्हणायला हरकत नाही.
2: एआयचा वापर आपण करूच, पण त्याबरोबर मुलांना हे पण सांगणं महत्वाचं आहे की नाण्याच्या दोन बाजू असतात.
1: अगदी बरोबर,
2: जसा तुम्ही एआयचा चांगला वापर करता तसं तुमच्याकडून तो वापर चुकीचा होण्याचा पण संभव असतो. तर त्यांना योग्य रीतीने ते वापर करण्याचं हँडल करायला फक्त आपल्याला त्यांना मार्गदर्शन करावं लागतं, कारण ती लहान मुलं असतात.
1: अगदी बरोबर,
2: त्यामुळे ते फक्त त्यांना मार्गदर्शन योग्य केलं की ते त्याचा खूप चांगल्या प्रकारे आपल्या शिक्षणात वापर करू शकतात.
1: खरंय, आपण जसं घडवू तशी मुलं घडतच असतात. छान, आता टेक्नॉलॉजीकडे आपण वळलेलोच आहोत, तर विनोबा ऍप याबद्दल काय सांगाल की जे टेक्नॉलॉजीतून निर्माण झालंय आणि ते तुम्हाला सगळ्यांना सहाय्यभूत असं ठरतंय, तर त्याबद्दल काय सांगाल?
3: सर्वप्रथम तर मी विनोबा टीमला अगदी मनापासून धन्यवाद देईल. मित्रो, तुम्ही असं काम करतात की ज्या कामाचं मोल नाही. आज विनोबाने जेवढ्याही शिक्षकांना पुरस्कृत केलं, माझ्या शाळेत तर ऍटलीस्ट जवळपास सगळ्यांचे नंबर झालेत, पुरस्कृत केलेलं या टीमनं. खूप शैक्षणिक साहित्य मिळतं, एवढं साहित्य दिलेलं होतं की आज ग्रामीण भागामध्ये मुलांकडे साधी पेन्सिल सुद्धा बऱ्याच वेळा नसते, वर्ग हुशार असतात. आता माझ्या वर्गात एक कुणाल भिल नावाचा विद्यार्थी, मी मगाशी आपल्या विनोबा टीमचे समन्वयक हितेश बालेराव सरांशी बोलत असताना त्यांना याची कल्पना दिली की सर असा असा एक विद्यार्थी आहे ज्याची आई पण नाही आणि वडील पण नाही, पण मुलगा रोज रेग्युलर शाळेत येतो, शाळेत येतो, घरची परिस्थिती नाजूक आहे, तो आजीकडे राहतो, आई वडील नाही त्याच्या आजीकडे राहतो. मग त्याला दप्तर, वह्या, पुस्तकं आम्हाला जेवढं पॉसिबल आहे तेवढं दिलं गेलं, पण विनोबाकडून आलेलं बरंच साहित्य आम्हाला त्याच्यासाठी खूप उपयोगी झालं. आता त्याच्यासाठीच झालं असं नाही, तर साहित्य एवढं मिळालं की आम्हाला अक्षरशः शाळेमध्ये कॉम्पिटिशन ठेवाव्या लागल्यात, आणि जो ते कॉम्पिटिशन चेस करेल अशा 200 मुलांना आम्ही साहित्य वितरित केलं. 200 बक्षिसं वाटली अशी, मुलं आमची 130 आहेत शाळेत, परंतु वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ज्यांनी दोन दोन स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवली, असं ते साहित्य खूप उपयोगी झालं. त्यामुळे विनोबा टीमचं निश्चितच सहकार्य आणि एक प्लॅटफॉर्म आहे. ग्रामीण भागातली शाळा आज अनेक राज्यांमध्ये जातोय, आमचा उपक्रम तिथपर्यंत जातोय, त्यासाठी विनोबा टीमचं खूप मोठं सहकार्य आहे.
2: आणि या विनोबा ऍपवर आपल्याला शैक्षणिक व्हिडिओ टाकावे लागतात. आमची मुलं खूप उत्सुकतेने वाट पाहतात. हा, मग आम्ही त्यांना आव्हान देतो, चॅलेंजेस देतो की आज तुम्ही याची तयारी करून घ्या, मग त्याच्यावर आपण व्हिडिओ तयार करू. आणि मग त्यांना ते स्टेज डेअरिंग खूप वाढलं. पहिल्यांदा मुलं खूप टेक घ्यायला लागायची, पण आता ना वन टेक
1: त्यांच्यामध्ये कॉन्फिडंट आलाय,
2: खूप कॉन्फिडन्स बिल्डअप झाला त्यांच्यामध्ये, खूप त्यांना आवड निर्माण झाली,
1: एक्साइटमेंट वाढली त्यांची.
3: आपण असं म्हणतो की नाही मॅडम, भविष्य हे शाळांमध्ये उमलत असतं.
1: खरंय,
3: तर माझ्याकडे असे सुद्धा विद्यार्थी आहेत, ज्यावेळेस आपली रॅली चाललेली असते ना, त्यावेळेस तो कॅमेरा कुठल्या अँगलमध्ये धरला पाहिजे त्याला सांगावं नाही लागत. ते रस्त्याने जर एखादी उंच बिल्डिंग असेल ना, तो पळत जातो आणि तिथनं बरोबर शूट करतो, कारण हे कशामुळे आलं तर आम्ही व्हिडिओ शूट करत होतो वर्गात. सरावसाठी असेल
1: हे सगळं श्रेय विनोबा आपला जातं. आपण नक्कीच हा स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचं कौतुक करण्यासारखंच आहे.
3: निश्चित निश्चित, विनोबा ऍपचं आहेच, विनोबा ऍपचे समन्वयक जे हितेश बालेराव हे सुद्धा खूप ऍक्टिव्ह पर्सन आहेत, शिक्षकांना नेहमी प्रोत्साहित करत असतात, ऍपमध्ये नवीन नवीन आलेले जे बदल आहेत ते वेळोवेळी सांगत असतात.
1: बरोबर,
3: आणि टेक्निकल सपोर्ट पण त्यांचा बऱ्यापैकी असतो. त्याचबरोबर शिक्षकांसाठी आता पाचोरा तालुक्याचे जे गटशिक्षण अधिकारी आदरणीय विजय पवार साहेब हे पण नेहमी प्रोत्साहित करत असतात शिक्षकांना. मग आता परवा आमचा विनोबा अवॉर्ड सेरेमनी झाला, पोस्ट ऑफ मंथ तालुक्याची झाली, तर अगदी साहेबांनी नवीन बीडीओ साहेब आलेले मुंडे साहेब म्हणून त्यांच्या हस्ते कार्यक्रम अरेंज केला. हितेश बालेराव पण त्यावेळेस होते. तर एक असं म्हणतात की हजारो किलोमीटर पळून येणारा जो घोडा असतो त्याला तुमच्याकडनं काय अपेक्षा असते हो, ज्यावेळेस तो मैदानावर उभा राहतो त्यावेळेस त्याला अपेक्षा असते त्याच्या पाठीवर कौतुकाच्या एका थापीची. ती कौतुकाची थाप ज्यावेळेस त्याच्या पाठीवर बसते त्यावेळेस ते हजार किलोमीटर पळलेलं अंतर, तो जो दमवा थकवा आहे, तो जो क्षीण आहे, तो निघून गेलेला असतो त्या थापेने आणि पुन्हा 1000 किलोमीटरसाठी तो तयार झालेला असतो.
1: खरंच खरंच हे पुरस्कार सन्मान खरंच आपल्याला पुढचं आणखी चांगलं कार्य करण्यासाठी प्रेरणा देत असतात. आणि हे कार्य विनोबा टीम आणि इतर सदस्य जे आहेत, तसंच तुम्ही सगळे शिक्षक करत आहात, त्यामुळे संपूर्ण टीमचं आणि तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. मॅडम, मला सांगा ना, तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासात एखादा सुखद प्रसंग की तुमच्या लक्षात आहे त्याबद्दल शेअर करा ना काहीतरी.
2: नक्कीच, माझी ऑगस्ट महिन्यामध्ये पाचोरा तालुक्यातून कॉफी सीईओ साठी निवड झाली होती.
1: अच्छा.
2: आम्ही मुलांना वेगवेगळे चॅलेंजेस देत असतो, आव्हाने देत असतो एफएलएन अंतर्गत. ती आव्हाने पूर्ण करायची, मग त्या आव्हाने पूर्ण करणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या उपक्रमशील शिक्षकांना तिथं कॉफी विथ सीईओ साठी आमंत्रित केलं होतं. मग माझ्या वर्गातली एक दर्शिका म्हणून मुलगी होती ती आणि मी तिथं आमंत्रित केलं होतं आम्हाला. तिथं आम्ही गेलो, तिथं तिला खूप छान वाटलं. म्हणजे तिथलं वातावरण, खेड्यातल्या मुलांनी कधीच हे शहरातलं वातावरण, ते एसी, ते रूम पाहिलेलं नसतात. तिला खूप आवडलं. तिथं इंटरव्ह्यू झाले आमचे, खूप अनुभव आला तिला छान. इंटरव्ह्यू देऊन आम्ही घरी येत होतो, खूप बोलकी झाली ती. म्हणजे कधीच तिने एवढं माझ्याशी एक आईच्या भावनेनं ती खूप बोलत होती.
1: अटॅचमेंट
2: खूप वाढली. घरी गेल्यावर अक्षरशः ती रडली. अक्षरशः मला परत जायचंय मॅडम
1: भरून आलं तिला.
2: तिथं परत तो अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे दुसरीतलीच मुलगी होती, खूप लहान होती. तिच्या आईचा फोन आला की तिला परत जायचंय मॅडम तुमच्या बरोबर. तर मी म्हणलं ठीक आहे, आपण परत जाऊ पुढच्या वेळेस.
1: त्यावेळी तिला नक्कीच अख्खं जग जिंकल्याचा अनुभव आला असेल. नक्कीच
2: मोठा आनंद झाला होता तिला. तेव्हा मला खूप एक मनाला हे झालं की या लहान मुलांना आपण काहीतरी नवीन दाखवलं. अटॅचमेंट इतकी असती मुलांची आपली
1: आणि तो आनंद वेगळाच असतो,
2: खूप वेगळा असतो.
3: आदरणीय मिनल करणवाल मॅडम यांनी कॉपी विथ सीईओ नवीन अतिशय स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे. मॅडम खूप ऍक्टिव्ह आहेत. उपक्रमशील शिक्षकांना आपल्या डायटच्या माध्यमातून आदरणीय प्राचार्य झोपे साहेब, सी डी साळुंके, धरणदले साहेब आणि ती जी संपूर्ण टीम आहे ही ऍक्टिव्ह शिक्षकांना बोलवत असते. तर ती जी दर्शिका होती तिनं मॅडमचं म्हणजे करणवाल मॅडम या बसतात कशा, त्यांचे कपडे कोणते, त्या चालतात कशा, त्या बोलतात कशा, याचं सुद्धा अनुकरण केलं. आणि मला सुद्धा असंच बनायचंय, मला सुद्धा असंच अधिकारी बनायचं.
1: नक्कीच तिने प्रेरणा घेतली,
3: प्रेरणा घेतली त्यातनं.
2: आणि तिचं ऐकून माझ्या वर्गातली दुसरी मुलं, मॅडम आता आम्हाला कधी नेणार,
1: कधी आम्हाला कधी चान्स मिळणार
2: मॅडमशी भेटायला. तर त्यांना सांगितलं तुम्ही आव्हाने चॅलेंजेस पूर्ण करा.
1: बरोबर बरोबर.
2: तुम्हाला मी नक्कीच नेईल म्हणून.
1: वा वा खूपच छान.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मॅडम आता सर दोघही तरुण शिक्षक किंवा शिक्षक होण्याचं स्वप्न जे पाहत आहेत त्यांच्यासाठी तुमचा संदेश काय असणार?
3: मित्रो, शिक्षण क्षेत्र खास करून शिक्षक हे असं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला बालपण जगता येतं. जे शालेय जीवन एकदा हातातनं निष्ठून गेलेले क्षण आहे हे जर तुम्हाला जगायचे असतील तर तुम्ही निश्चित शिक्षक व्हा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सहभाग घेता. या ठिकाणी तुमच्या वर्गात कदाचित एक मोठा पॉलिटिशियन बसलेला असेल, कदाचित एक मोठा आयएएस अधिकारी बसलेला असेल, कदाचित भविष्यातला मुख्यमंत्री सुद्धा तुमच्या वर्गात असू शकतो, ते तुम्ही सांगू शकत नाहीत. पण त्याच्यासाठी तुम्ही एक मोठे आदर्श असतात, त्याच्या आयुष्यात त्या गोष्टी त्या कोरल्या गेलेल्या असतात. तुम्ही बसनं प्रवास करत असताना कधी एखादा विद्यार्थी येतो आणि अचानकपणे आपल्या जवळ नतमस्तक होतो आणि पायाला हात लावतो, त्यावेळेस आपण केलेल्या नोकरीचं चीज झालंय हे आपल्याला कळतं आणि तो आपला एक नोकरी नसून ते आपल्या जीवनाचं सार्थक आहे हे आपल्याला त्यावेळेस जाणवतं. बाजारात फिरताना एखादी विद्यार्थिनी येते, त्याच्याजवळ एखादं छोटंसं बाळ असतं आणि ती अगदी त्या मायेनं सांगते की हे बघ बाळा, हे माझे शिक्षक आहेत, त्यावेळेस तिच्या ज्या भावना असतात या मनाला आनंद देणारे असतात आणि त्याचं मोल नसतं. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात निश्चितच एक आनंद आणि समाधानाचं एक क्षेत्र आहे. निश्चित आपण या क्षेत्रात यावं, राष्ट्रनिर्मितीच्या या महान कार्याला उद्याचा आपला भारत कसा असेल हे तुमच्या हातात असतं आणि तुम्ही तुमच्या वर्गाचे एक बॉस असतात, राजा असतात. तुम्ही तुमच्या वर्गात काय टीचिंग करायचं, कसं करायचं हे संपूर्ण अधिकार तुमचा असतो आणि तुमच्याकडे बघणारे चिमुकले डोळे हे मोठ्या आशेने बघत असतात. तुमच्या तोंडातून पडणारं प्रत्येक वाक्य त्यांच्यासाठी प्रमाण असतं. त्यांच्या आईने जरी त्यांना सांगितलं की सूर्य पूर्वेला उगवतो, त्यांच्या वडिलांनी जरी सांगितलं सूर्य पूर्वेला उगवतो आणि तुमच्याकडनं जर चुकून सांगितलं गेलेलं असेल की सूर्य पश्चिमेला उगवतो तरी ते घरी सांगतील की नाही नाही सूर्य पश्चिमेलाच उगवतो. म्हणजे एवढा तुमच्या जॉबचं सॅटिस्फॅक्शन, एवढ्या तुमच्या शब्दांची धार, एवढं वजन हे फक्त शिक्षण क्षेत्रात आहे. त्यामुळे तुम्ही खूप चांगलं रुजवा, चांगलं निर्माण करा, चांगल्या सवयी मुलांना निर्माण करा. निश्चितच त्याचं बेनिफिट हजारो पटीनं निसर्ग आपल्याला देतो, आपल्या मुलाबाळांना देतो आणि आपण केलेल्या कामाचं समाधान आपल्याला निश्चितच बघायला मिळतं.
1: वा वा खूप छान प्रेरणादायी असा संदेश सर आपण दिलायत, खूपच छान. आणि खरं म्हणजे एखाद्या शिक्षकासाठी आपल्या विद्यार्थ्यांना दिलेला आदर आणि सन्मान हा इतर कुठल्याही सन्मानांपेक्षा नक्कीच मोठा असतो हे सिद्ध करून तुम्ही दाखवलंच आहे. तर खूपच छान असा संवाद या ठिकाणी झालेला आहे. आजच्या मुलाखतीतून एक गोष्ट नक्की जाणवते की शिक्षण म्हणजे नोकरी नाही, तर ती एक साधना आहे. शिक्षक हा व्यक्ती घडवणारा शिल्पकारच आहे. आणि घरातलं नातं प्रेमाचं असलं तरी शाळेतलं नातं जबाबदारीचं आणि संवेदनशीलतेचं असतं असं आपण म्हणू शकतो नक्कीच. तर आपल्या दोघांच्या अनुभवातून, संवादातून आम्हाला नक्कीच प्रेरणादायी असे अनुभव आले आणि नक्कीच नवीन काहीतरी शिकायला मिळालं.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल रेडिओ मनभावांच्या टीमतर्फे आपले मनस्वी आभार.
3: धन्यवाद मॅडम. मनभावन रेडिओ आणि विनोबा टीमला आम्ही दोघंही मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि एक नवीन अनुभव, एक नवीन संधी दिली ज्याचा फायदा माझ्या विद्यार्थ्यांना होईल, माझ्या शाळेला होईल. आणि निश्चितच या मुलाखती ऐकताना माझे विद्यार्थी आणि माझे पालक यांना सुद्धा खूप मनस्वी आनंद होईल. आपले मनपूर्वक धन्यवाद.
2: खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू. थँक्यू सो मच.
0: Radio Manbhavan 90.8 FM, always heart touching.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: मैत्रिणींनो, भिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 16 भाग ऐकत असताना लेखिका इंदुमती जोंधळे यांना कोल्हापूरहून कुलकर्णीबाईंनी आपल्या घरी बोलवून घेतलं. यावेळी त्यांचं वय होतं साधारणतः 15-16 वर्षांचं. लेखिका या दिवसांमध्ये अधिकच सुंदर दिसायला लागल्यात आणि माईच्या घरातलं वातावरणही तसं छानच होतं. त्यांचं हे फुललेलं सौंदर्य पटकन कोणाच्याही नजरेत भरायचं. यामुळे काय झालं की वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा लेखिकेला खूपच त्रास झाला. एके दिवशी तर ज्याची कधी स्वप्नातही साधी कल्पना सुद्धा केली नव्हती असा महाभयंकर दिवस उजाडला. पण नशीब बलवत्तर म्हणून लेखिका थोडक्यात माईंच्या बाबांकडनं आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडण्यापासून बचावल्यात आणि लेखिकेनं कुलकर्णीबाईंचं घर सोडून सरळ स्ट्रेट होम गाठलं. मैत्रिणीनो, या जगात परमेश्वर आहे की नाही माहिती नाही, पण मात्र लेखिकेच्या संकट समयी माणसांच्या रूपानेच चांगली माणसं धावून आली आणि स्टेट होमच्या सुपरिटेंडेंट दिघेबाईंनी काही दिवसांकरिता लेखिकेला आश्रय दिला. 2 दिवसानंतर आम्मा आजोबांनी ही घर सोडून कुठे पळून गेली म्हणून शोधाशोध केली आणि बऱ्याच महात प्रयासानंतर लेखिका स्टेट होमला आहेत हे त्यांना कळल्यावर त्यांनी आकाश पाताळ एक करून खूप खूप बोलल्यात. पण कुलकर्णीबाईंच्या घरी लेखिकेवर जो महाभयंकर प्रसंग ओढवणार होता त्या थरारक प्रसंगाचं कथन लेखिका कोणत्या शब्दाने करणार होत्या हो. ते दोघे तिथून निघून जाताच लेखिका हुमसून हुमसून रडल्यात आणि मनात निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांची उकल आणि समाधान करत त्यांनी ठरवलं की मी घराबाहेर पडले ते स्वतःच्या शील रक्षणासाठी. आणि त्यांचं अंतर्मन सांगत होतं की इंदू, जे तू केलंस ते अगदी बरोबर केलंस, अगदी बरोबर केलंस. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 17 भाग.
2: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण भिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श भिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
3: समाज कल्याण, समाजाचं कल्याण. ज्या समाजात आपण राहतो अशा समाजातल्या तळागाळातल्या लोकांचं, अनाथ मुला मुलींचं, निराधार स्त्रियांचं, आर्थिक दृष्ट्या नडलेले अशा सगळ्यांचं कल्याण करून त्यांना मार्गी लावणारं खातं म्हणजे समाज कल्याण खातं. खरंच ज्या कोणी ही प्रथम योजना काढली असेल त्याला आमच्यासारख्यांनी आमच्या देव्हाऱ्यातच ठेवलं पाहिजे. पण आता देव्हाऱ्यातला देव केव्हाच निघून गेलाय. जिथं नतमस्तक व्हावं असा देवच शिल्लक राहिला नाही. पूजा करावी अशी पावलंच दिसत नाहीत. पावित्र्य मंगल मांगल्य केव्हाच लोप पावलं. आता त्या ठिकाणी फक्त दगड शिल्लक राहिलेत. ज्या हातांनी मायेचा स्पर्श व्हायचा ते हातच गायब झालेत. जिथं हक्कांनी दाद मागायला जावं तिथं हक्काबद्दल न्यायाची बाजू घेणारी न्यायदेवताच नाहीशी झाली. मग या अनाथ पोरक्या बालकांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचं, कुणाकडे न्याय मागायचा? निदान आम्ही भावंड तर याच समाज कल्याण खात्यावर पोचलेलो आहोत, त्यांनाच नावं ठेवायची तरी कशी? खरं तर असं हे लिहिणं म्हणजे खाल्ल्या थाळीतच छेद केल्यासारखं होईल. पण तरीही मी लिहिणार आहे. मला या समाज कल्याण खात्यातल्या काही माणसांनी कसं वागवलं, त्यातल्या काही चांगल्या माणसांनी मायेचं पांघरून घातलं, पण मला दिसलेली, मी पाहिलेली, अनुभवलेली ही माणसं काही चांगली तर काही वाईट होती, ज्यांच्यामुळे मी आयुष्यातून खूप सावधानतेनं वागायला शिकले. जेव्हा प्रथमच गावाकडून असहाय्य स्थितीत पोलिसांनी आम्हाला आणलं त्यावेळी देवमाणूस म्हणून वागवलेले बालकल्याण गृहाचे कर्वे साहेब, त्यांच्या शब्दातून माया ओझरत होती. कल्याणगृहातल्या हजारो मुलांना ते पित्यासमान वाटत होते. स्वतः जातीनं त्यांच्या जेवण्या खाण्याच्या वेळेला हजर राहून नीट पोटभर जेवायला, अंगभर लिहायला, भरपूर वाचायला आणि प्रत्येकाच्या मनाला जपणारे गोरेपान, घाऱ्या डोळ्यांचे साधे राहणारे अंतर्बाह्य शुचिरभूत कर्वे साहेब आणि कर्वेबाई मुलांच्या पितृ मातृस्थानी होत्या. या अनाथ मुलांना एखाद्या वेळेस पोटभर नाही मिळालं तरी चालेल, पण मनभर माया देणारं खरं खुरं प्रेम हवं असतं. ते ज्या मुलांना त्यावेळी मिळालं ती मुलं खरोखरच धन्य होत. बालकल्याणगृह मुलांचं म्हणून तिथं मला राहता आलं नाही आणि छोटा रमेश खूपच लहान म्हणून माझ्यासह त्याला शिशुसदनमध्ये ठेवण्यात आलं. त्यावेळी वसुमती पेंढारकर सुप्रिटेंडेंट होत्या, कुमारिकाच होत्या, वयही फारसं नसावं. त्यावेळी त्या अगदी तरुण 30-35 असतील, पण शिशु सदनच्या एक दिवसापासून ते पार 7-8 वर्षापर्यंतच्या मुलांच्या त्या माता होत्या. मातृत्वाचा अनुभव फक्त जन्म देऊनच अनुभवता येतो हे त्यांनी खोटंच ठरवलं होतं. उंच शिरशिरीत गहुवर्ण रंग, चेहऱ्यावर खूप शिलव, दोन वेण्या दोन्ही बाजूला आडव्या बांधलेल्या, त्याही काळ्याच रिबिनींनी, बरोबर दोन्ही कानाच्या मागच्या थोडस वरच्या बाजूला ही काळी फुलं म्हणजे रिबिनीची फुलं ती दिसायची. सतत हसत मुख, कधी रागावलेलं तेही मुलांना पाहिलेलंच नाही, पण सहकार्यांना मात्र चुकल्यावर फटकारल्याशिवाय राहायच्या नाही. बोलण्याची एक विशिष्ट लकब, हसत हसत बोलणं, बोलता बोलता हसणं. गोरी पान गुटगुटीत मुलं त्यांना फार आवडायची. एक दोन महिन्यातच शिशु सदनच्या सकस आहारामुळे रमेश बाळसेदार दिसायला लागला, रंग उजळला. गोरापान रमेश सगळ्यांना हवा हवासा वाटायला लागला. त्या तर येता जाता त्याला पटकन कडेवर उचलून घेत मी आशा लता कमल या सगळ्या मुलांमध्ये मोठ्या, बाकी सगळी मुलं 5 वर्षांच्या आतली. मग आम्ही चौघी जणी संध्याकाळी खेळायला लागलो की त्या आमच्यामध्ये यायच्या, आमच्या बरोबरीने लंगडी हुतुतू लपंडा खेळायच्या. कधीही मी मोठी सुप्रिटेंडेंट असं आव आणलं नाही त्यांनी, उलट मुलांमध्ये मूलहून वावरल्यानेच त्या आम्हा मुलांच्या सदैव स्मरणात राहिल्या. सकाळचा नाश्ता स्वतः येऊन उभं राहून बाकी बायांना द्यायला आणि खायला घालायला लावायच्या. अंडी दूध केळी, जेवणाच्या वेळी गाळ झालेली तुरीची डाळ, त्यात अस्सल गावरान किलोभर तूप, एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात पातळ वरण, त्यात दोघी तिघी बाया गरम गरम पोळ्या कुसकरून टाकत. त्या वरणपोळीचा काला 3 वर्ष वयाच्या पुढच्या मुलांच्या समोर खोल थाळीत वाढला जायचा, त्याबरोबर फिक्की भाजी. मुलं पाहता पाहता चट्टामट्टा करायची, तर बारक्या पोरांना तिथल्या अटेंडंट्स खाऊ घालायच्या. मुलांची पोटभर जेवण होईपर्यंत त्या स्वतः जातीनं तिथं उभं राहायच्या. प्रत्येक मुलाचं नाव पाठवतो त्यांना, ही जाणीव आपलेपणातूनच येत असते बरं. ती आत्ता कुठे मिळायला? आज शिशु सदनची दुरावस्था पाहवत नाही. पेंढारकर बाईंची शिशु सदनमधून बदली झाली आणि त्यांच्या जागी सरोज चिटणीस उर्फ कल्पना दळवी सुप्रिटेंडेंट म्हणून आल्या. तशा त्या फारच साध्या सुध्या चारचौकींसारख्या, पण त्यांचं स्वतःचं एक वेगळं विश्व होतं, अस्तित्व होतं, ज्याचा फायदा आम्हासारख्या कित्येक मुलामुलींना झाला. प्रत्येक मुलामुलींवर जातीनं लक्ष ठेवून व्यवस्थित फाईल करून पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने त्याला तिला कुठे पाठवता येईल का, आलं तर कुठल्या योग्य संस्थेत पाठवायचं हा विचार करून वरिष्ठांशी बोलून मगच त्या पुढचं पाऊल उचलायच्या. त्या त्यांच्या कामात इतक्या व्यवस्थित होत्या की कधीही कुणीही समाज कल्याण खात्यातला अधिकारी आला तरी रात्रीतून ऑफिसमधली संस्थेतली कामं मुलं व्यवस्थितपणा सगळं सगळं त्या दाखवू शकायच्या. अर्थातच त्यांच्या या व्यवस्थितपणामुळे बोर्डिंगातल्या कुठल्याही काम करणाऱ्या व्यक्तींनी कामचुकारपणा करून चालणार नव्हतं. एवढंच नाही तर मोठमोठे अधिकारी सुद्धा त्यांच्या या व्यवस्थितपणापुढे, नैतिक चारित्र्यापुढे वेडं वाकडं वागू शकत नव्हते. अर्थातच पुढच्या आयुष्यात त्यांना त्याचा बराच त्रास सहन करावा लागला. कारण इतकी निष्कलंक, निस्वार्थी, अनाथ पोरांवर पोटच्या पोरासारखी माया करणारी माणसं ही खात्याला नकोच होती. त्याचा परिणाम असा झाला की मानसिक त्रासामुळे त्यांनी अखेर समाज कल्याण खात्याला रामराम ठोकला. पण त्यांच्या काळातले, आमच्या या चिमुकल्या आयुष्यातले काही दिवस, काही दिवाळीचे क्षण कदापिही विसरणं शक्य नाही. तसं त्यांच्या राज्यात शिशु सदनातील मुलांना कधीच काहीच कमी पडलं नाही. खायला, प्यायला, ल्यायला नीट, व्यवस्थित आणि भरपूर मिळालं की मूल कसं राजबिंड दिसतं, तशी ही अनाथ पोरं लाल लाल, गुबगुबीत आणि स्वच्छ वाटायची. बाहेरून येणाऱ्या शिशु सदन पाहणाऱ्याला कोणतंही पोर चटकन उचलून जवळ घ्यावंसं वाटायचं. दिवाळीत खास वेगवेगळे पदार्थ, नवनवीन कपडे, अर्थात एकाच मोठ्या तागेतले चिटाचे कपडे शिवलेले असायचे. मुलींना फ्रॉक, त्याच कपड्याचे मुलांना शर्ट. फक्त त्यांच्या चड्ड्या अर्ध्या दुसऱ्या जाडसर कापडाच्या असायच्या. नाईट ड्युटी असणाऱ्या बायांनी पहाटेच उठून गरम गरम पाण्यानी, सुगंधित उठण्यानी, साबणांनी नाहू घालायचं. तान्ह्या पोरांना गरम पाण्याच्या टबात बुजकळायचं. पार एक दिवसाच्या लेकरापासून ते 5-6 वर्षाच्या पोरापर्यंत सगळ्यांचे डोक्यांचे चमन केले जायचे. आरोग्याच्या दृष्टीनं तसं ते बरं असायचं. मुलींच्या केसात उवा झाल्यावर त्या काढायच्या कुणी. पुढचे होणारे संभाव्य धोके, अस्वच्छता टाळली जायची. फ्रॉक घातला म्हणून ती पोरगी आणि शर्ट चड्डी घातली म्हणून तो पोरगा, एवढं फक्त कळायचं. नसता सगळी पोरं इथून तिथून सारखीच दिसायची. आमच्या रमेशचाही 5-6 वर्षाचा होईपर्यंत डोक्याचा तुळतुळीत गोटच होता. फक्त मी, आशा, लता आणि कमल यांनी केस कापले नव्हते. बाकी मुलांच्या मनाने आम्ही मोठ्याच होतो. आशा, लता वेण्या घालायच्या, तर माझी आणि कमलची बॉबकट. कंगवा फिरवला की काम भागलं. तर अशा या शिशु सदन मधल्या मुला मुलींची दळवीबाईंनी, काही तान्ह्या पोरांची बारशी सुद्धा केली होती. एकाच वेळी 5-6 मुलांना वेगवेगळ्या पाळण्यात टाकून सजवून छानशी नावं ठेवली जायची. त्यास त्यांची आई, त्यास त्यांची आत्या आणि त्यास त्यांची माय बहीण होत्या. त्या स्वतःच मुलांच्या बाबतीत दक्ष असल्यामुळे तिथे काम करणारा इतर कर्मचारी वर्गही तितक्याच तळमळीनी, आत्मीयतेने त्या मुलांबरोबर वागायच्या. माई, स्वयंपाकाच्या माई बरं का, सुभद्राबाई गायकवाड, वसुंधरा देशमाने, सखाराम वाळुजकर, या जुन्या माणसांना आमच्यासारख्या मुली कदापिही विसरणं शक्य नाही. शिक्षिका म्हणून आलेल्या रावबाई तसंच परांजपेबाईसुद्धा छान छान बडबड गीतं, खेळ, गाणी शिकवायच्या. नर्स म्हणून कोरे सिस्टर आणि साने सिस्टरनी कधी त्यावेळी उपरेपणा दाखवला नाही. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यग्र आणि दक्ष होता. दळवीबाईंचा धाकच होता ना तसा. अधिकारीच कामचुकार असला तर खालची काम करणारी मंडळी सुद्धा आपोआपच कामचुकार बनतात. फक्त स्वतःच बघणारी माणसं जमा झाल्याने त्या अनाथाश्रमातली पोरं अधिकच अनाथ आणि पोरकी झाली. त्यांना जवळ खेळणारे, आत्मीयतेनं पाठीवरून फिरणारे हातच गायब झाले. सरकार खूप काही चांगल्या चांगल्या योजना राबवते, त्यांच्या कल्याणाचं पाहते, पण या अनाथांचं कल्याण होणार आहे का? कल्याण होतंय, जरूर होतंय, पण ते कुणाचं? त्या काळी त्यावेळी दिवाळीत लावलेल्या पणत्यांचा मांगल्यमय उजेड केव्हाच विसरलाय. सगळीकडे ताट काळाकुट्ट अंधार दाटला. या मुलांसाठी, अंधारात चाचपटणाऱ्या पोरांसाठी योग्य रस्ता दाखवण्यासाठी एखादी तरी नवी पेंढारकर, एखादी तरी नवीन दळवीबाई हातात तेवती पणती घेऊन येणार आहे का? कोल्हापूरहून 11वी पास होऊन आले. 18 वर्ष पूर्ण झाली नव्हती म्हणून समाज कल्याण खात्याच्या BC हॉस्टेलला मला पुढच्या शिक्षणासाठी पाठवलं. सरकारचा म्हणजे समाज कल्याण खात्याचा नियम असतो की जोपर्यंत

18 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत ते खात त्या मुलांचं वा मुलींचं होईल तेवढं शिक्षण करते. त्यानंतर ते त्यांचा काही विचारच करत नाही. 18 वर्ष पूर्ण झाले की त्यांना बोर्डिंगातून काढून टाकतात. जा कुठे शिका व शिकू नका, आमची जबाबदारी संपली. आणि हे खात हात सोडून रिकाम. पण या अनाथ पोरा पोरींनी या एवढ्या मोठ्या उघड्या जगात जायचं तर कुठं राहायचं, कुठं कस? काहीही विचार न करता अर्धवट शिकलेल्या या मुला मुलींना या अननुभवी महासागरात सोडून देण्यात येत. कशाचा कशाचा म्हणून अनुभव नसतो. त्यातल्या त्यात निब्बर निर्भय बनेल असलेली मुलं दोन हात करत करत कस तरी जगण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांना पुढे कसा कोण वाली भेटेल सांगता यायचं नाही. हताश निराश झालेली महाभयंकर जग पाहून त्यांच्याशी सामना करण्यासाठी मुलं बंड पुकारतात, तर काही अवमार्गांचाही अवलंब करतात, गुंडही बनतात. एखा दुसरा सरळ साधेपणाने जगायला पाहतो तर त्याला कोणी सरळपणे जगू देत नाही. अशी कित्येक मुलं ज्यांना योग्य मार्ग न मिळाल्याने भरकटत गेली. वयात आलेल्या मुलींचा तर काही विचारूच नका. ना आईबापांचा पत्ता, ना घरादाराचा, कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. इतकी वर्ष बंदिस्त राहिलेल्या मुलींना तिथून बाहेर पडल्यावर आकाश मोकळं वाटायला लागतं. मग त्या भराऱ्या मारायला लागतात. पण त्यांना त्यावेळी जाणीव नसते की या मोकळ्या आभाळात महाभयंकर टोचा मारणारी किधाड असत. ती मुलगी जर दिसायला बरी असेल तर मग काही विचारूच नका. अशा काही नजरा सर्वांगावरून भिरभिरतात की जसे काही विषारी नाक वळवळते. मग ती मुलगी या विषारी नागाच्या महाभयंकर सर्पाच्या दंशाला बळी पडली तर दोष कुणाचा? तिचा, सापाचा, का तिला या भयंकर जगात लोटणाऱ्या आईबापांचा, का समाज कल्याण खात्याचा? ती फसवली जाते, असहाय होते. आणि मग असहाय्य स्थितीत ती पोलिसांना सापडते. पोलीस तिला स्टेट होम पुनर्वसन केंद्रात आणून सोडतात. मग या स्टेट होम मध्ये तिचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. तिला तू अबला नाहीस, सबला आहेस, तू कमकुवत नाहीस, चांगली ताकदवान आहेस हे शिकवलं जातं. तिला तिच्या स्वावलंबनाच्या दृष्टीने विणकाम शिवणकाम भरतकाम शिकवलं जातं. एखादीला लग्न करायचं असेल तर एखादा महापुरुष दयावान तिच्यावर दया करायचा. बिचारीचा असेल चांगलं नशीब तर होईल संसार सुखाचा, नाहीतर आहेच रोजची मारपीट. मी औरंगाबादच्या समाज कल्याण खात्याच्या BC वसतिगृहात PUC आले होते. त्यावेळी रासू गवई वसतिगृहाला भेट द्यायला आले होते. आम्हा मुलींशी काही गप्पा गोष्टी करत होते. कोर्ट कमिटेड अशी मी एकटीच होते, बाकी सगळ्या मुली मागासवर्गीय, काही आर्थिकदृष्ट्या नडलेल्या होत्या. आपलं गारहाणं रासू गवई ऐकतील म्हणून मी मध्येच उभी राहिले. त्यांचं बोलणं संपलंही नव्हतं. आमच्या वॉर्डन नंदाताई मला खूण करत होत्या, खाली बस म्हणून. पण मी आपली ताठच नुसती उभी. तेही बोलायचे थांबले. बाळे, काय म्हणणं आहे तुझं? साहेब, तुम्ही आमचे आहात का? हो, तुम्ही आम्हाला लहानपणापासून आतापर्यंत शिकवलं. आता मी 2-3 वर्षात 18 वर्षांची होईल. त्यानंतर मी कुठं जाऊ, कुठं राहू, काय करू? मला कुणीही नाही. माझे भाऊ लहान आहेत, तेही माझ्यासारखे समाज कल्याण खात्याच्या मदतीने शिकतायत. त्यांनी 18 वर्षानंतर कुठे जायचं? आम्हाला कोण काम देणार? बाळ, इकडे ये, अशी जवळ ये. वा, छान, अगदी धीटपणाने बोललीस. अशा धीट मुलींना कसली आली आहे भीती? वा, छान छान.

हे पासाहेब, मला 2 वर्षानंतरचं आजच समोर दिसतंय. तुम्ही लोक आम्हाला 18 वर्षापर्यंत वाढवता शिकवता. आमचा तोपर्यंत बाहेरच्या

0: हे पहाबाळे, तुझं पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत तुला इथून कुणीही काढणार नाही. मी सांगतो तुमच्या ताईला. मग तसं आणि ते निघून गेले. त्यानंतर पुन्हा जेव्हा जेव्हा म्हणून ते औरंगाबादला आले तेव्हा तेव्हा ते माझी चौकशी करायचे म्हणे. तो प्रश्न खरं तर माझ्यापुरता सुटलेला होता, पण मी मांडला होता मात्र सर्वांसाठी.
1: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 17वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केची.

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: श्रोत्यो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. श्रोत्यो, आजच्या
2: शिक्षकांच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट या विशेष कार्यक्रमात म्हणजेच विनोबा म्हणे या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत.
1: श्रोत्यो, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे ओपन लिंक्स फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी सुरू केलेल्या प्रयत्नातनं साकार झालेलं विनोबा ऍप, ज्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना पुरस्कारानं सन्मानित केलं जात असतं. पोस्टद्वारे पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड त्यांना दिला जात असतो आणि त्यानंतर आपण रेडिओ मनभावन 90.8 FM या ठिकाणी त्यांना मुलाखतीसाठी आमंत्रित करत असतो. तेव्हा आज सुद्धा आपल्यासोबत असेच एक दाम्पत्य जे स्वतः या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ते म्हणजे सौ विद्या जोशी आणि श्री सचिन जोशी. हे दोघंही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांद्रा तालुका पाचोरा इथं कार्यरत आहेत. तेव्हा आपण त्यांच्याशी आज गप्पा करणार आहोत. सर नमस्कार, मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
1: तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे.
4: धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: मला सांगा ना, तुमचा हा प्रवास जो आहे शिक्षण दानाचा, तो कसा सुरू झाला? मॅडम तुमच्याबद्दल आधी.
3: नमस्कार, माझं नाव विद्या जोशी. माझं बालपणाचं शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं.
1: अच्छा.
3: त्यानंतर कॉलेजचं शिक्षण रयत शिक्षण संस्था सातारा इथे माझं कॉलेजचं शिक्षण झालं. 11वी 12वी नंतर रयत शिक्षण संस्थेतूनच माझं डीएड पूर्ण झालं. डीएड पूर्ण झाल्यानंतर एम ए बीएड आणि त्यानंतर मग सर्व्हिसला लागले मी. 2006 साली मी जॉबला लागले. आता माझ्या जॉबला 20 वर्ष होत आहेत.
1: अरे वा. सर आपल्याबद्दल.
4: माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव तालुका पाचोरा या ग्रामीण भागातच झालं होतं. त्या काळातल्या शिक्षकांचा आदर्श खूप डोळ्यापुढे होता. समर्पण भावनेने काम करणारी ही लोक होती. पूर्वीच्या शाळा म्हणजे अगदी मायेचा स्पर्श, एखादी आपल्या आजीच्या मांडीवर डोकं ठेवून ज्या भावना आपल्याला फील होतात त्याच भावना आपल्याला त्या शाळांमध्ये आजही जाणवतात.
1: बरोबर.
4: आणि मग त्याच भावनेने मी ठरवलं की आपण सुद्धा या क्षेत्रात येऊया. मग त्यानंतर माध्यमिक शिक्षण डीएड सेंट्रलाइज प्रोसेस आमच्या वेळेस होत्या, त्यामुळे माझं डीएड कोकणात झालं होतं, रत्नागिरीला. रत्नागिरीत सुद्धा आंब्याचा गोडवा आणि फणसाची जी गोड चव होती त्या चवीच्या मायेचीच कॉलेज डीएड कॉलेज आमचं होतं, सारा देसाई अध्यापक विद्यालय. ज्या ठिकाणी खूप छान पद्धतीने शिक्षक घडवले जायचे, महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज त्या काळात होतं, आजही आहे. आणि त्या फाउंडेशनचा मला उपयोग झाला आणि त्यातून शिक्षण क्षेत्रामध्ये मी या ठिकाणी आलोय.
1: वा, छानच. पण मग आपण दोघंही शिक्षकी पेशामध्ये आणि खास करून एकाच शाळेत, तर या ठिकाणी तुमचे आलेले अनुभव त्याबद्दल काही शेअरिंग करा ना.
4: एकाच शाळेत दोघं जण असण्याचा एक फायदा असतो मॅडम की 24 तास शाळा असते. म्हणजे शाळेमध्ये आपण डिस्कस करतोच शाळेतले आपले अध्ययन अनुभव, एकमेकांचे वर्ग, शाळेचा पूर्ण परिसर.
1: बरोबर.
4: पण एखादी गोष्ट राहून गेली तर ती घरी सुद्धा डिस्कस होते.
1: अच्छा.
4: म्हणजे अगदी भाजीला फोडणी टाकताना सुद्धा तुमच्या वर्गातल्या तन्मयीनं आज होमवर्क अपूर्ण का ठेवला होता, त्याची आई आली होती, याच्यावर सुद्धा चर्चा होऊन जाते. तर उद्या मला इंग्लिशचं कन्व्हर्सेशन घ्यायचंय तर कुठल्या टेक्निक वापरल्या पाहिजेल, काय केलं पाहिजे यावर सुद्धा चर्चा होते. थोडक्यात एका शाळेचा हा फायदा आहे. तोटा सुद्धा आहे. तोटा असा असतो की कदाचित आपल्याकडे येणारी तक्रार परस्पर तिकडे पण जाते.
1: अरे बापरे.
4: पण फायदा जास्त आहे.
1: अरे छानच छानच. पण मग एकत्र काम करत असताना काही अडचणी पण येत असतील.
4: हो, अडचणी बेसिकली या येतात की ज्यावेळेस घरातले आपले काही कार्यक्रम असतील, आपल्याला रजा हवी असेल, त्यावेळेस ऍट अ टाइम दोघांना घेता येत नाही, काही गोष्टींना मुरड घालावी लागते. आणि बऱ्याच वेळा असं होऊन जातं की आपल्याला खूप गरज असते रजेची, त्यावेळेस थोडस अडचणीचं ठरतं.
3: जबाबदारी आम्हाला दोघांना वाटून घ्यावं लागतात यावेळेस.
1: बरोबर बरोबर.
4: अदरवाइज काम करण्यात मजा येते की दोघं असल्यामुळं डिस्कस छान होतं आणि एकमेकांच्या वर्गांवर पण आपलं अगदी त्याच पद्धतीनं लक्ष असतं.
1: बरोबर. म्हणजे शाळेत सहकार्य आणि घरी नवरा बायको हे वेगळं नातं, दोन्ही भूमिका तुम्ही निभावत असता, छानच आहे.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: पण मग विद्यार्थ्यांशी जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये येतात किंवा त्यांच्याशी सहभागी होण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी नेमकी शैली किंवा काय फिलॉसॉफी असते त्यांना हँडल करण्याची?
4: बघा मॅडम, माझ्याकडे यावर्षी 1वीचा वर्ग आहे. माझा मुलगा शर्वेल हा माझ्याच वर्गात बसतो. माझ्या वर्गात बसतो आणि आमचं नातं इतकं निखळ आहे की वर्गामध्ये सर नाहीये, तो बाबा म्हणतो. आता तो बाबा म्हणतो त्यामुळे वर्गातली बरेचशी मुलं मला बाबाच म्हणतात.
1: अरे बापरे.
4: त्यामुळे काय होतंय, घरचं वातावरण ज्याला किंवा आपुलकीचं वातावरण आपण जे म्हणतो ते त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि ठीक आहे सर आज नाही आहेत तर मग अभ्यास घ्यायचाय, तर अगदी अनपेक्षितपणे मुलं मॅडमकडे चालले जातात. म्हणजे त्यांना ती सांगायची गरज पडत नाही. किंवा एखादं गणित छान सोडवलेलं आहे, सरांनी दिलेलं मी टास्क पूर्ण केलेलं आहे, ते टास्क सरांऐवजी कधी कधी मॅडमला सुद्धा दाखवायला जातात. मग तिकडनं एखादं छानसं चॉकलेट मिळतं किंवा मज्जा येते.
1: बरोबर. पण मग सर मला सांगा ना की जिल्हा परिषद शाळेत काम करताना नेमकी असा कुठला क्षण असतो की तो कायम असा सांभाळून ठेवा असा वाटतो, जपून ठेवा असा वाटतो?
4: जिल्हा परिषद शाळांमध्ये जी मुलं आहेत ही मातीशी नाळ जुळलेली मुलं आहेत, सर्व परिस्थितीला हँडल करणारी मुलं आहेत. म्हणजे अगदी अवघड कठीण प्रसंग असू द्या, ती धाडसाना हँडल करतात. तर त्यांना कोणतीही गोष्ट अशी फारशी सांगावी लागत नाही. ही मुलं आपुलकीने वागतात, तुमची येण्याची वाट बघत असतात. अशी कोणतीच शाळा, म्हणजे मी असं इतर शाळांची तुलना करू शकत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही गेटमध्ये पहिलं पाऊल टाकता त्यावेळेस पळत येऊन तुमच्या हातातल्या डब्याची पिशवी घेणारी जी माया आहे,
1: बरोबर,
4: जिल्हा परिषद शाळांमध्ये. आज सरांनी बूट वेगळे घातलेले याचं ऑब्झर्वेशन जर कोण करत असेल तर मुलं करतायत. सरांचा कालचा शर्ट आज आहे, सरांच्या खिशाचा पेन आज बदललेला आहे.
1: खूप खूप बारीक ऑब्झर्वेशन करतात.
4: इथपासून तर सरांनी आज जेवणात डब्यात काय आणलं इथपर्यंत सुद्धा मुलांचं लक्ष असतं. आणि एखाद्या दिवस डबा नसला तर सर मी घरून घेऊन येऊ का,
1: ही
4: माया ही आपुलकी ही जिल्हा परिषदेमध्ये असते.
1: म्हणजे मायेचा ओलावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो खरंच. पण मग शिक्षक म्हणून काम करताना विशेषतः भाषेचे जे संस्कार असतात किंवा मुलांमधला आत्मविश्वास हे वाढवताना नेमका कुठल्या गोष्टींची काळजी घेतली जात असते?
4: हा, आता आपल्या जळगाव जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर खास करून अहिराणीचा प्रभाव मुलांच्या बोलीभाषेमध्ये प्रामुख्याने जाणवतो. आणि त्यांना जर एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला न्यायचं असेल, स्टेट लेवलला न्यायचं असेल किंवा अदर कुठल्या प्लॅटफॉर्मवर न्यायचं असेल तर त्यावेळेस त्यांना भाषेची अडचण होऊ शकते. मग त्यासाठी आम्ही कंपल्सरी वर्गात काय करतो की ठीक आहे तुम्ही अहिराणीत बोला काही हरकत नाही, पण वर्गात ज्यावेळेस आपला अध्ययनाध्यापन चाललेलं असेल त्यावेळेस प्रमाणित शब्द जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करतो. की जास्तीत जास्त आपलं जे संवाद आहे हे मराठी आणि इंग्लिश या भाषांना आम्ही प्रेफर करत असतो. आता शासनानं थर्ड लँग्वेज पण येऊ घातलेली, या थर्ड लँग्वेजचा सुद्धा वापर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर मराठी प्रमाण भाषा बोलण्यावर भर दिला जातो. मुलांना परिपाठाला आपण उद्युक्त करतो की त्यांना पुढे येऊन बोलावं, त्याचा वाढदिवस असला तर त्यावेळेस पण त्याला पुढे बोलवायचं, त्यांना स्वतःबद्दल थोडीफार माहिती सांगायची आणि जास्तीत जास्त प्रमाण भाषेचा वापर करायचा.
1: छानच.
3: त्यांना एखादा घटक समजावायचा असेल तर मात्र आम्ही त्यांना त्यांच्या भाषेत समजवतो तो घटक, पाठ शिकवताना वगैरे, परंतु त्यांना त्याचा वापर एक्झाम मध्ये वगैरे करण्यासाठी मात्र आम्ही त्यांना प्रमाण भाषेत
1: सांगितलं जातं
3: सांगतो. पण त्यांना समजवून सांगण्यासाठी मात्र आम्ही मुलात मूल त्यांच्यासारखे बोबडे बोलू कधी त्यांच्या भाषेमध्ये बोलतो, परंतु फक्त एक्झाम मध्ये वगैरे त्यांना प्रमाण भाषा वापरण्यासाठी.
4: बेसिक कन्सेप्ट आहेत की नाही मॅडम ह्या त्यांच्या मातृभाषेत जर सांगितल्या तर खूप पटकन लक्षात येतं. म्हणजे समजा तुम्ही एकवीत अंतर घ्या असं पटकन क्लिक होणार नाही, पण आपला ग्रामीण भागातला भाषेतला शब्द आहे बिल्लास, तर तो मुलगा सहज म्हणतो सर मी एक बिल्लास अंतर घेऊ. असं पेपरमध्ये लिहिताना प्रमाण भाषा वापरली गेली पाहिजे एकवीत, पण ठीक आहे त्याला बिल्लास जरी म्हटलं त्याला कन्सेप्ट कळाली हे
1: महत्वाचं.
3: त्याची भाषा वापरणं आम्हाला गरजेचंच आहे. म्हणजे ज्या आम्ही शाळेत जातो ज्या गावात जातो तिथल्या भाषा आम्हाला शिकाव्या लागतात आणि त्यानुसार तो वापर करावा लागतो.
4: समजा पिल्लूदर्शक शब्द आहे आपल्या चला म्हशीचे रेडको,
1: बरोबर,
4: तर रेडको हा शब्द पटकन कानी पडत नाही, तर त्यासाठी ठीक आहे त्याला त्याच्या प्रमाण भाषेत विचारून घ्यावं लागतं की तू काय म्हणतो, त्यानं दिलेलं उत्तर स्वीकारायचं आणि मग त्याला प्रमाण भाषेतला शब्द सांगायचा.
1: अगदी बरोबर.
4: अशा पद्धतीने करू शकतो आपण.
1: छानच छानच. अगदीच.
0: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: पण मग आजच्या शिक्षण पद्धतीत जे टेक्नॉलॉजी आलेली आहे किंवा डिजिटल इंडिया असो किंवा NEP 2020 या गोष्टी शिक्षक आणि मुलांसाठी किती महत्वाच्या आहेत असं तुम्हाला वाटतं?
4: खूप खूप महत्वाच्या आहेत, कारण टेक्नॉलॉजीने बऱ्याचशा कन्सेप्ट खूप सोप्या झालेल्या आहेत. आता तर AI आलेलं आहे, म्हणजे तुम्हाला एखादी, म्हणजे मी अगदी शिक्षक म्हणून मला AI वापरायचं म्हटलं आणि अगदीच मला सुचत नाही आणि मी वेळेवर AI ला सांगितलं की माझ्या वर्गासाठी इयत्ता पहिलीसाठी भाषेचे 10 सोपे प्रश्न सांग, अगदी पटकन 2 मिनिटात 10 सोपे प्रश्न येऊन जातात, मी पटकन फळ्यावर देतो,
1: बरोबर,
4: मुलं सोडवतात. युट्यूब जे आहेत, युट्यूबमध्ये बऱ्याचशा कविता अभ्यासक्रम आपले आहेत, मुलं वापरतात, अगदी फेसबुक सुद्धा वापरतात मुलं, व्हॉट्सअप तर आजकाल घरोघरी होऊन गेलेला आहे. म्हणजे आमचे पहिलेचे मुलं सुद्धा लिहायचा कंटाळा आला की मला सांगतात की सर आपल्या ग्रुपला टाकून द्या ना, व्हॉट्सअपला टाकून द्या ना. मग आपण म्हणायचं अरे मोबाईलचा त्रास होईल, ते म्हणतात नाही सर आम्ही फक्त अभ्यास लिहून घेऊ आणि नंतर आम्ही बुकमधनं ते रेफर करू. टेक्नॉलॉजी म्हणजे आजकाल घराघरात भिनलेली आहे, लहान मुलांपर्यंत ती खूप झपाट्यानं गेलेली असं म्हणायला हरकत नाही.
3: एआयचा वापर आपण करूच, पण त्याबरोबर मुलांना हे पण सांगणं महत्वाचं आहे की नाण्याच्या दोन बाजू असतात.
1: अगदी बरोबर,
3: जसा तुम्ही एआयचा चांगला वापर करता तसं तुमच्याकडून तो वापर चुकीचा होण्याचा पण संभव असतो. तर त्यांना योग्य रीतीने ते वापर करण्याचं हँडल करायला फक्त आपल्याला त्यांना मार्गदर्शन करावं लागतं, कारण ती लहान मुलं असतात.
1: अगदी बरोबर,
3: त्यामुळे ते फक्त त्यांना मार्गदर्शन योग्य केलं की ते त्याचा खूप चांगल्या प्रकारे आपल्या शिक्षणात वापर करू शकतात.
1: खरंय, आपण जसं घडवू तशी मुलं घडतच असतात. छान, आता टेक्नॉलॉजीकडे आपण वळलेलोच आहोत, तर विनोबा ऍप याबद्दल काय सांगाल की जे टेक्नॉलॉजीतून निर्माण झालंय आणि ते तुम्हाला सगळ्यांना सहाय्यभूत असं ठरतंय, तर त्याबद्दल काय सांगाल?
4: सर्वप्रथम तर मी विनोबा टीमला अगदी मनापासून धन्यवाद देईल. मित्र हो, तुम्ही असं काम करतात की ज्या कामाचं मोल नाही. आज विनोबाने जेवढ्याही शिक्षकांना पुरस्कृत केलं, माझ्या शाळेत तर ऍटलीस्ट जवळपास सगळ्यांचे नंबर झालेत, पुरस्कृत केलेलं या टीमनं. खूप शैक्षणिक साहित्य मिळतं, एवढं साहित्य दिलेलं होतं की आज ग्रामीण भागामध्ये मुलांकडे साधी पेन्सिल सुद्धा बऱ्याच वेळा नसते, वर्ग हुशार असतात. माझ्या वर्गात एक कुणाल भिल नावाचा विद्यार्थी, मी मग अशी आपल्या विनोबा टीमचे समन्वयक हितेश बालेराव सरांशी बोलत असताना त्यांना याची कल्पना दिली की सर असा असा एक विद्यार्थी आहे ज्याची आई पण नाही आणि वडील पण नाही, पण मुलगा रोज रेग्युलर शाळेत येतो. शाळेत येतो, घरची परिस्थिती नाजूक आहे, तो आजीकडे राहतो, आई वडील नाही, त्याच्या आजीकडे राहतो. मग त्याला दप्तर, वह्या, पुस्तकं आम्हाला जेवढं पॉसिबल आहे तेवढं दिलं गेलं, पण विनोबाकडून आलेलं बरंचसं साहित्य आम्हाला त्याच्यासाठी खूप उपयोगी झालं. आता त्याच्यासाठीच झालं असं नाही, तर साहित्य एवढं मिळालं की आम्हाला अक्षरशः शाळेमध्ये कॉम्पिटिशन ठेवाव्या लागल्यात आणि जो ते कॉम्पिटिशन चेस करेल अशा 200 मुलांना आम्ही साहित्य वितरित केलं. 200 बक्षिसं वाटली, अशी मुलं आमची 130 आहेत शाळेत, परंतु वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ज्यांनी दोन स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवली असं ते साहित्य खूप उपयोगी झालं. त्यामुळे विनोबा टीमचं निश्चितच सहकार्य आहे आणि एक प्लॅटफॉर्म आहे. ग्रामीण भागातली शाळा आज अनेक राज्यांमध्ये जातोय, आमचा उपक्रम तिथपर्यंत जातोय, त्यासाठी विनोबा टीमचं खूप मोठं सहकार्य आहे.
3: आणि या विनोबा ऍपवर आपल्याला शैक्षणिक व्हिडिओ टाकावे लागतात. आमची मुलं खूप उत्सुकतेने वाट पाहतात. हा, मग आम्ही त्यांना आव्हान देतो, चॅलेंजेस देतो की आज तुम्ही याची तयारी करून घ्या, मग त्याच्यावर आपण व्हिडिओ तयार करू. आणि त्यांना ते स्टेज डेअरिंग खूप वाढलं. पहिल्यांदा मुलं खूप टेक घ्यायला लागायची, पण आता ना वन टेक
1: मध्ये कॉन्फिडेंट आलाय,
3: खूप कॉन्फिडन्स बिल्डअप झाला त्यांच्या, आणि खूप त्यांना आवड निर्माण झाली,
1: एक्साइटमेंट वाढली त्यांची.
4: आपण असं म्हणतो की नाही मॅडम, भविष्य हे शाळांमध्ये उमलत असतं.
1: खरंय,
4: तर माझ्याकडे असे सुद्धा विद्यार्थी आहेत, ज्यावेळेस आपली रॅली चाललेली असते ना, त्यावेळेस तो कॅमेरा कुठल्या अँगलमध्ये धरला पाहिजे त्याला सांगावं नाही लागत. ते रस्त्याने जर एखादी उंच बिल्डिंग असेल ना, तो पळत जातो आणि तिथनं बरोबर शूट करतो, कारण हे कशामुळे आलं तर आम्ही व्हिडिओ शूट करत होतो
1: वर्गात. सरावासाठी
4: असेल.
1: खरंच हे सगळं श्रेय विनोबा आपला जातं. आपण नक्कीच हा स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचं कौतुक करण्यासारखंच आहे.
4: निश्चित निश्चित, विनोबा ऍपचा आहेच, विनोबा ऍपचे समन्वयक जे हितेश बालेराव हे सुद्धा खूप ऍक्टिव्ह पर्सन आहेत, शिक्षकांना नेहमी प्रोत्साहित करत असतात, ऍपमध्ये नवीन नवीन आलेले जे बदल आहेत ते वेळोवेळी सांगत असतात.
1: बरोबर,
4: आणि टेक्निकल सपोर्ट पण त्यांचा बऱ्यापैकी असतो. त्याचबरोबर शिक्षकांसाठी आता पाचोरा तालुक्याचे जे गट शिक्षण अधिकारी आदरणीय विजय पवार साहेब हे पण नेहमी प्रोत्साहित करत असतात शिक्षकांना. मग आता परवा आमचा विनोबाचा अवॉर्ड सेरेमनी झाला, पोस्ट ऑफ मंथ तालुक्याची झाली, तर अगदी साहेबांनी नवीन बीडीओ साहेब आलेले मुंडे साहेब म्हणून त्यांच्या हस्ते कार्यक्रम अरेंज केला. हितेश बालेराव पण त्यावेळेस होते. तर एक असं म्हणतात की हजारो किलोमीटर पळून येणारा जो घोडा असतो त्याला तुमच्याकडनं काय अपेक्षा असते हो, ज्यावेळेस तो मैदानावर उभा राहतो त्यावेळेस त्याला अपेक्षा असते त्याच्या पाठीवर कौतुकाच्या एका थापीची.
1: क्या बात,
4: ती कौतुकाची थाप ज्यावेळेस त्याच्या पाठीवर बसते त्यावेळेस ते हजार किलोमीटर पळलेलं अंतर, तो जो दमवा
1: थकवा
4: आहे, तो जो क्षीण आहे, तो निघून गेलेला असतो त्या एका थापेने आणि पुन्हा 1000 किलोमीटरसाठी तो तयार झालेला असतो.
1: खरंच खरंच हे पुरस्कार सन्मान खरंच आपल्याला पुढचं आणखी चांगलं कार्य करण्यासाठी प्रेरणा देत असतात. आणि हे कार्य विनोबा टीम आणि इतर सदस्य जे आहेत, तसंच तुम्ही सगळे शिक्षक करत आहात, त्यामुळे संपूर्ण टीमचं आणि तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. मॅडम मला सांगा ना, तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासात एखादा सुखद प्रसंग की तुमच्या लक्षात आहे त्याबद्दल शेअर करा ना काहीतरी.
3: नक्कीच, माझी ऑगस्ट महिन्यामध्ये पाचोरा तालुक्यातून कॉफी सीईओ साठी निवड झाली होती.
1: अच्छा.
3: आम्ही मुलांना वेगवेगळे चॅलेंजेस देत असतो, आव्हाने देत असतो एफएलएन अंतर्गत. ती आव्हाने पूर्ण करायची, मग त्या आव्हाने पूर्ण करणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या उपक्रमशील शिक्षकांना तिथं कॉफी विथ सीईओ साठी आमंत्रित केलं होतं. मग माझ्या वर्गातली एक दर्शिका म्हणून मुलगी होती ती आणि मी तिथं आमंत्रित केलं होतं आम्हाला. तिथं आम्ही गेलो, तिथं तिला खूप छान वाटलं. म्हणजे तिथलं वातावरण खेड्यातल्या मुलांनी कधीच हे शहरातलं वातावरण ते एसी ते रूम पाहिलेलं नसतात. तिला खूप आवडलं. तिथं तिथे इंटरव्ह्यू झाले आमचे, खूप अनुभव आला तिला छान. इंटरव्ह्यू देऊन आम्ही घरी येत होतो, खूप खूप बोलकी झाली ती. म्हणजे कधीच तिने एवढं माझ्याशी एक आईच्या भावनेनं ती खूप बोलत होती.
1: अटॅचमेंट वाढली,
3: अटॅचमेंट खूप वाढली. घरी गेल्यावर अक्षरशः ती रडली. अक्षरशः मला परत जायचंय मॅडम,
1: भरून आलं तिला.
3: तिथं परत तो अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे दुसरीतलीच मुलगी होती, खूप लहान होती. तिच्या आईचा फोन आला की तिला परत जायचंय मॅडम तुमच्या बरोबर. तर मी म्हणलं ठीक आहे, आपण परत जाऊ म्हणलं पुढच्या वेळेस.
1: त्यावेळी तिला नक्कीच अख्खं जग जिंकल्याचा अनुभव आला असेल. नक्कीच
3: मोठा आनंद झाला होता तिला. तेव्हा मला खूप एक मनाला हे झालं की या लहान मुलांना आपण काहीतरी नवीन दाखवलं. अटॅचमेंट इतकी असते मुलांची आपल्याशी
1: आणि तो आनंद वेगळाच असतो,
3: खूप वेगळा असतो.
4: आदरणीय मिनल करणवाल मॅडम यांनी कॉपी विथ सीवा नवीन अतिशय स्तुत्य उपक्रम चालू केलेला आहे. मॅडम खूप ऍक्टिव्ह आहेत. उपक्रमशील शिक्षकांना आपल्या डायटच्या माध्यमातून आदरणीय प्राचार्य झोपे साहेब, सी डी साळुंके, धरंदले साहेब आणि ती जी संपूर्ण टीम आहे ही ऍक्टिव्ह शिक्षकांना बोलवत असते. तर ती जी दर्शिका होती तिनं मॅडमचं म्हणजे करणवाल मॅडम या बसतात कशा, त्यांचे कपडे कोणते आहेत, त्या चालतात कशा, त्या बोलतात कशा, याचं सुद्धा अनुकरण केलं. आणि मला सुद्धा असंच बनायचंय, मला सुद्धा असंच अधिकारी बनायचं.
1: नक्कीच तिने प्रेरणा घेतली,
4: प्रेरणा घेतली त्यातनं.
3: आणि तिचं ऐकून माझ्या वर्गातली दुसरी मुलं, मॅडम आता आम्हाला कधी नेणार,
1: कधी आम्हाला कधी
3: मॅडमशी भेटायला. तर त्यांना सांगितलं तुम्ही आव्हाने चॅलेंजेस पूर्ण करा,
1: बरोबर बरोबर,
3: तुम्हाला मी नक्कीच नेईल म्हणून.
1: वा वा, खूपच छान.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मॅडम आता सर दोघही तरुण शिक्षक किंवा शिक्षक होण्याचं स्वप्न जे पाहत आहेत त्यांच्यासाठी तुमचा संदेश काय असणार?
4: मित्रो, शिक्षण क्षेत्र खास करून शिक्षक हे असं क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला बालपण जगता येतं. जे शालेय जीवन एकदा हातातनं निष्ठून गेलेले क्षण आहे हे जर तुम्हाला जगायचे असतील तर तुम्ही निश्चित शिक्षक व्हा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सहभाग घेता. या ठिकाणी तुमच्या वर्गात कदाचित एक मोठा पॉलिटिशियन बसलेला असेल, कदाचित एक मोठा IAS अधिकारी बसलेला असेल, कदाचित भविष्यातला मुख्यमंत्री सुद्धा तुमच्या वर्गात असू शकतो, ते तुम्ही सांगू शकत नाहीत. पण त्याच्यासाठी तुम्ही एक मोठे आदर्श असतात, त्याच्या आयुष्यात त्या गोष्टी त्या कोरल्या गेलेल्या असतात. तुम्ही बसनं प्रवास करत असताना कधी एखादा विद्यार्थी येतो आणि अचानकपणे आपल्या जवळ नतमस्तक होतो आणि पायाला हात लावतो, त्यावेळेस आपण केलेल्या नोकरीचं चीज झालंय हे आपल्याला कळतं आणि तो आपला एक नोकरी नसून ते आपल्या जीवनाचं सार्थक आहे हे आपल्याला त्यावेळेस जाणवतं. बाजारात फिरताना एखादी विद्यार्थिनी येते, तिच्याजवळ एखादं छोटंसं बाळ असतं आणि ती अगदी त्या मायेनं सांगते की हे बघ बाळा, हे माझे शिक्षक आहेत, त्यावेळेस तिच्या ज्या भावना असतात या मनाला आनंद देणारे असतात आणि त्याचं मोल नसतं. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात निश्चितच एक आनंद आणि समाधानाचं एक क्षेत्र आहे. निश्चित आपण या क्षेत्रात यावं, राष्ट्रनिर्मितीच्या या महान कार्याला उद्याचा आपला भारत कसा असेल हे तुमच्या हातात असतं आणि तुम्ही तुमच्या वर्गाचे एक बॉस असतात, राजा असतात. तुम्ही तुमच्या वर्गात काय टीचिंग करायचं, कसं करायचं हे संपूर्ण अधिकार तुमचा असतो आणि तुमच्याकडे बघणारे चिमुकले डोळे हे मोठ्या आशेने बघत असतात. तुमच्या तोंडातून पडणारं प्रत्येक वाक्य त्यांच्यासाठी प्रमाण असतं. त्यांच्या आईने जरी त्यांना सांगितलं की सूर्य पूर्वेला उगवतो, त्यांच्या वडिलांनी जरी सांगितलं सूर्य पूर्वेला उगवतो आणि तुमच्याकडनं जर चुकून सांगितलं गेलेलं असेल की सूर्य पश्चिमेला उगवतो तरी ते घरी सांगतील की नाही नाही
1: सूर्य पश्चिमेलाच उगवतो.
4: म्हणजे एवढा तुमच्या जॉबचं सॅटिस्फॅक्शन, एवढ्या तुमच्या शब्दांची धार, एवढं वजन हे फक्त शिक्षण क्षेत्रात आहे. त्यामुळे तुम्ही खूप चांगलं रुजवा, चांगलं निर्माण करा, चांगल्या सवयी मुलांना निर्माण करा. निश्चितच त्याचं बेनिफिट हजारो पटीनं निसर्ग आपल्याला देतो, आपल्या मुलाबाळांना देतो आणि आपण केलेल्या कामाचं समाधान आपल्याला निश्चितच बघायला मिळतं.
1: वा वा, खूप छान प्रेरणादायी असा संदेश सर आपण दिलायत, खूपच छान. आणि खरं म्हणजे एखाद्या शिक्षकासाठी आपल्या विद्यार्थ्यांना दिलेला आदर आणि सन्मान हा इतर कुठल्याही सन्मानांपेक्षा नक्कीच मोठा असतो हे सिद्ध करून तुम्ही दाखवलंच आहे. तर खूपच छान असा संवाद या ठिकाणी झालेला आहे. आजच्या मुलाखतीतून एक गोष्ट नक्की जाणवते की शिक्षण म्हणजे नोकरी नाही, तर ती एक साधना आहे. शिक्षक हा व्यक्ती घडवणारा शिल्पकारच आहे. आणि घरातलं नातं प्रेमाचं असलं तरी शाळेतलं नातं जबाबदारीचं आणि संवेदनशीलतेचं असतं असं आपण म्हणू शकतो नक्कीच. तर आपल्या दोघांच्या अनुभवातून, संवादातून आम्हाला नक्कीच प्रेरणादायी असे अनुभव आले आणि नक्कीच नवीन काहीतरी शिकायला मिळालं.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल रेडिओ मनभवनच्या टीमतर्फे आपले मनस्वी आभार.
4: धन्यवाद मॅडम. मनभवन रेडिओ आणि विनोबा टीमला आम्ही दोघंही मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि एक नवीन अनुभव, एक नवीन संधी दिली ज्याचा फायदा माझ्या विद्यार्थ्यांना होईल, माझ्या शाळेला होईल. आणि निश्चितच या मुलाखती ऐकताना माझे विद्यार्थी आणि माझे पालक यांना सुद्धा खूप मनस्वी आनंद होईल. आपले मनपूर्वक धन्यवाद.
3: खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू. थँक्यू सो मच.
0: Radio Manbhavan 90.8 FM, always heart touching.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: मैत्रिणींनो, भिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 16 भाग ऐकत असताना लेखिका इंदुमती जोंधळे यांना कोल्हापूरहून कुलकर्णीबाईंनी आपल्या घरी बोलवून घेतलं. यावेळी त्यांचं वय होतं साधारणतः 15-16 वर्षांचं. लेखिका या दिवसांमध्ये अधिकच सुंदर दिसायला लागल्यात आणि माईच्या घरातलं वातावरणही तसं छानच होतं. त्यांचं हे फुललेलं सौंदर्य पटकन कोणाच्याही नजरेत भरायचं. यामुळे काय झालं की वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा लेखिकेला खूपच त्रास झाला. एके दिवशी तर ज्याची कधी स्वप्नातही साधी कल्पना सुद्धा केली नव्हती असा महाभयंकर दिवस उजाडला. पण नशीब बलवत्तर म्हणून लेखिका थोडक्यात माईंच्या बाबांकडनं आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडण्यापासून बचावल्यात आणि लेखिकेनं कुलकर्णीबाईंचं घर सोडून सरळ स्ट्रेट होम गाठलं. मैत्रिणींनो, या जगात परमेश्वर आहे की नाही माहिती नाही, पण मात्र लेखिकेच्या संकट समयी माणसांच्या रूपानेच चांगली माणसं धावून आली आणि स्टेट होमच्या सुपरिटेंडेंट दिघेबाईंनी काही दिवसांकरिता लेखिकेला आश्रय दिला. 2 दिवसानंतर आम्मा आजोबांनी ही घर सोडून कुठे पळून गेली म्हणून शोधाशोध केली आणि बऱ्याच महात प्रयासानंतर लेखिका स्टेट होमला आहेत हे त्यांना कळल्यावर त्यांनी आकाश पाताळ एक करून खूप खूप बोलल्यात. पण कुलकर्णीबाईंच्या घरी लेखिकेवर जो महाभयंकर प्रसंग ओढवणार होता त्या थरारक प्रसंगाचं कथन लेखिका कोणत्या शब्दाने करणार होत्या हो. ते दोघे तिथून निघून जाताच लेखिका हुमसून हुमसून रडल्यात आणि मनात निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांची उकल आणि समाधान करत त्यांनी ठरवलं की मी घराबाहेर पडले ते स्वतःच्या शील रक्षणासाठी. आणि त्यांचं अंतर्मन सांगत होतं की इंदू, जे तू केलंस ते अगदी बरोबर केलंस, अगदी बरोबर केलंस. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 17 भाग.
2: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण भिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श भिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
3: समाज कल्याण, समाजाचं कल्याण. ज्या समाजात आपण राहतो अशा समाजातल्या तळागाळातल्या लोकांचं, अनाथ मुलामुलींचं, निराधार स्त्रियांचं, आर्थिकदृष्ट्या नडलेले अशा सगळ्यांचं कल्याण करून त्यांना मार्गी लावणारं खातं म्हणजे समाज कल्याण खातं. खरंच ज्या कोणी ही प्रथम योजना काढली असेल त्याला आमच्यासारख्यांनी आमच्या देव्हाऱ्यातच ठेवलं पाहिजे. पण आता देव्हाऱ्यातला देव केव्हाच निघून गेलाय. जिथं नतमस्तक व्हावं असा देवच शिल्लक राहिला नाही. पूजा करावी अशी पावलंच दिसत नाहीत. पावित्र्य मंगल मांगल्य केव्हाच लोप पावलं. आता त्या ठिकाणी फक्त दगड शिल्लक राहिलेत. ज्या हातांनी मायेचा स्पर्श व्हायचा ते हातच गायब झालेत. जिथं हक्कांनी दाद मागायला जावं तिथं हक्काबद्दल न्यायाची बाजू घेणारी न्यायदेवताच नाहीशी झाली. मग या अनाथ पोरक्या बालकांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचं, कुणाकडे न्याय मागायचा? निदान आम्ही भावंड तर याच समाज कल्याण खात्यावर पोचलेलो आहोत, त्यांनाच नावं ठेवायची तरी कशी? खरं तर असं हे लिहिणं म्हणजे खाल्ल्या थाळीतच छेद केल्यासारखं होईल. पण तरीही मी लिहिणार आहे. मला या समाज कल्याण खात्यातल्या काही माणसांनी कसं वागवलं, त्यातल्या काही चांगल्या माणसांनी मायेचं पांघरून घातलं. पण मला दिसलेली, मी पाहिलेली, अनुभवलेली ही माणसं काही चांगली तर काही वाईट होती, ज्यांच्यामुळे मी आयुष्यातून खूप सावधानतेनं वागायला शिकले. जेव्हा प्रथमच गावाकडून असहाय्य स्थितीत पोलिसांनी आम्हाला आणलं त्यावेळी देवमाणूस म्हणून वागवलेले बालकल्याणगृहाचे कर्वे साहेब, त्यांच्या शब्दातून माया ओझरत होती. कल्याणगृहातल्या हजारो मुलांना ते पित्यासमान वाटत होते
1: स्वतः जातीनं त्यांच्या जेवण्याखाण्याच्या वेळेला हजर राहून नीट पोटभर जेवायला, अंगभर लिहायला, भरपूर वाचायला आणि प्रत्येकाच्या मनाला जपणारे, गोरेपान, घाऱ्या डोळ्यांचे साधे राहणारे अंतर्बाह्य शुचिरभूत कर्वे साहेब आणि कर्वेबाई मुलांच्या पितृ मातृस्थानी होत्या. या अनाथ मुलांना एखाद्या वेळेस पोटभर नाही मिळालं तरी चालेल, पण मनभर माया देणारं खरं खुरं प्रेम हवं असतं. ते ज्या मुलांना त्यावेळी मिळालं ती मुलं खरोखरच धन्य होत. बालकल्याणगृह मुलांचं म्हणून तिथं मला राहता आलं नाही आणि छोटा रमेश खूपच लहान म्हणून माझ्यासह त्याला शिशुसदनमध्ये ठेवण्यात आलं. त्यावेळी वसुमती पेंढारकर सुप्रिटेंडेंट होत्या, कुमारिकाच होत्या, वयही फारसं नसावं. त्यावेळी त्या अगदी तरुण 30-35 असतील, पण शिशुसदनच्या एक दिवसापासून ते 5-7-8 वर्षापर्यंतच्या मुलांच्या त्या माता होत्या. मातृत्वाचा अनुभव फक्त जन्म देऊनच अनुभवता येतो हे त्यांनी खोटंच ठरवलं होतं. उंच शिळशिळीत गहुवर्ण रंग, चेहऱ्यावर खूप शिलव, 2 वेण्या दोन्ही बाजूला आडव्या बांधलेल्या, त्याही काळ्याच रिबिनींनी, बरोबर दोन्ही कानाच्या मागच्या थोडस वरच्या बाजूला ही काळी फुलं म्हणजे रिबिनीची फुलं ती दिसायची. सतत हसतमुख, कधी रागावलेलं तेही मुलांना पाहिलेलंच नाही, पण सहकार्यांना मात्र चुकल्यावर फटकारल्याशिवाय राहायच्या नाही. बोलण्याची एक विशिष्ट लकब, हसत हसत बोलणं, बोलता बोलता हसणं. गोरीपान गुटगुटीत मुलं त्यांना फार आवडायची. 1-2 महिन्यातच शिशु सदनच्या सकस आहारामुळे रमेश बाळसेदार दिसायला लागला. रंग उजळला, गोरापान रमेश सगळ्यांना हवा हवासा वाटायला लागला. त्या तर येता जाता त्याला पटकन कडेवर उचलून घेत. मी आशा, लता, कमल या सगळ्या मुलांमध्ये मोठ्या, बाकी सगळी मुलं 5 वर्षांच्या आतली. मग आम्ही चौघी जणी संध्याकाळी खेळायला लागलो की त्या आमच्या मध्ये यायच्या. आमच्या बरोबरीने लंगडी, हुतुतू, लपंडा खेळायच्या. कधीही मी मोठी सुप्रिटेंडेंट असं आव आणलं नाही त्यांनी. उलट मुलांमध्ये मूल होऊन वावरल्यानेच त्या आम्हा मुलांच्या सदैव स्मरणात राहिल्या. सकाळचा नाश्ता स्वतः येऊन उभं राहून बाकी बायांना द्यायला आणि खायला घालायला लावायच्या. अंडी, दूध, केळी, जेवणाच्या वेळी गाळ झालेली तुरीची डाळ, त्यात अस्सल गावरान किलोभर तूप, एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात पातळ वरण, त्यात दोघी तिघी बाया गरम गरम पोळ्या कुस्करून टाकत. त्या वरणपोळीचा काला 3 वर्ष वयाच्या पुढच्या मुलांच्या समोर खोल थाळीत वाढला जायचा, त्याबरोबर फिकी भाजी. मुलं पाहता पाहता चट्टामट्टा करायची, तर बारक्या पोरांना तिथल्या अटेंडंट्स खाऊ घालायच्या. मुलांची पोटभर जेवण होईपर्यंत त्या स्वतः जातीनं तिथं उभं राहायच्या. प्रत्येक मुलाचं नाव पाठवतो त्यांना ही जाणीव आपलेपणातूनच येत असते बरं. ती आत्ता कुठे मिळायला? आज शिशुसदनची दुरावस्था पाहवत नाही. पेंढारकर बाईंची शिशुसदनमधून बदली झाली आणि त्यांच्या जागी सरोज चिटणीस उर्फ कल्पना दळवी सुप्रिटेंडेंट म्हणून आल्या. तशा त्या फारच साध्या सुध्या, चार चौकींसारख्या, पण त्यांचं स्वतःचं एक वेगळं विश्व होतं, अस्तित्व होतं, ज्याचा फायदा आम्हासारख्या कित्येक मुलामुलींना झाला. प्रत्येक मुलामुलींवर जातीनं लक्ष ठेवून व्यवस्थित फाईल करून पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने त्याला तिला कुठे पाठवता येईल का, आलं तर कुठल्या योग्य संस्थेत पाठवायचं हा विचार करून वरिष्ठांशी बोलून मगच त्या पुढचं पाऊल उचलायच्या. त्या त्यांच्या कामात इतक्या व्यवस्थित होत्या की कधीही कुणीही समाज कल्याण खात्यातला अधिकारी आला तरी रात्रीतून ऑफिसमधली संस्थेतली कामं, मुलं व्यवस्थितपणा सगळं सगळं त्या दाखवू शकायच्या. अर्थातच त्यांच्या या व्यवस्थितपणामुळे बोर्डिंगातल्या कुठल्याही काम करणाऱ्या व्यक्तींनी कामचुकारपणा करून चालणार नव्हतं. एवढंच नाही
3: तर मोठमोठे अधिकारी सुद्धा त्यांच्या या व्यवस्थितपणापुढे, नैतिक चारित्र्यापुढे वेड वाकडं वागू शकत नव्हते. अर्थातच पुढच्या आयुष्यात त्यांना त्याचा बराच त्रास सहन करावा लागला. कारण इतकी निष्कलंक, निस्वार्थी, अनाथ पोरांवर पोटच्या पोरासारखी माया करणारी माणसं ही खात्याला नकोच होती. त्याचा परिणाम असा झाला की मानसिक त्रासामुळे त्यांनी अखेर समाज कल्याण खात्याला रामराम ठोकला. पण त्यांच्या काळातले, आमच्या या चिमुकल्या आयुष्यातले काही दिवस, काही दिवाळीचे क्षण कदापिही विसरणं शक्य नाही. तसं त्यांच्या राज्यात शिशु सदनातील मुलांना कधीच काहीच कमी पडलं नाही. खायला, प्यायला, लिहायला नीट, व्यवस्थित आणि भरपूर मिळालं की मूल कसं राजबिंड दिसतं, तशी ही अनाथ पोरं लाल लाल, गुबगुबीत आणि स्वच्छ वाटायची. बाहेरून येणाऱ्या शिशु सदन पाहणाऱ्याला कोणतंही पोर चटकन उचलून जवळ घ्यावंसं वाटायचं. दिवाळीत खास वेगवेगळे पदार्थ, नवनवीन कपडे, अर्थात एकाच मोठ्या तागेतले चिटाचे कपडे शिवलेले असायचे. मुलींना फ्रॉक, त्याच कपड्याचे मुलांना शर्ट. फक्त त्यांच्या चड्ड्या अर्ध्या दुसऱ्या जाडसर कापडाच्या असायच्या. नाईट ड्युटी असणाऱ्या बायांनी पहाटेच उठून गरम गरम पाण्यानी, सुगंधित उठण्यानी, साबणांनी नाहू घालायचं. तान्ह्या पोरांना गरम पाण्याच्या टबात बुजकळायचं. पार एक दिवसाच्या लेकरापासून ते 5-6 वर्षाच्या पोरापर्यंत सगळ्यांचे डोक्यांचे चमून केले जायचे. आरोग्याच्या दृष्टीनं तसं ते बरं असायचं. मुलींच्या केसात उवा झाल्यावर त्या काढायच्या कोणी. पुढचे होणारे संभाव्य धोके, अस्वच्छता टाळली जायची. फ्रॉक घातला म्हणून ती पोरगी आणि शर्ट चड्डी घातली म्हणून तो पोरगा, एवढं फक्त कळायचं. नसता सगळी पोरं इथून तिथून सारखीच दिसायची. आमच्या रमेशचाही 5-6 वर्षाचा होईपर्यंत डोक्याचा तुळतुळीत गोटच होता. फक्त मी, आशा, लता आणि कमल यांनी केस कापले नव्हते. बाकी मुलांच्या मनाने आम्ही मोठ्याच होतो. आशा, लता वेण्या घालायच्या तर माझी आणि कमलची बॉबकट. कंगवा फिरवला की काम भागलं. तर अशा या शिशु सदन मधल्या मुला मुलींची दळवीबाईंनी, काही तान्या पोरांची बारशी सुद्धा केली होती. एकाच वेळी 5-6 मुलांना वेगवेगळ्या पाळण्यात टाकून सजवून छानशी नावं ठेवली जायची. त्यास त्यांची आई, त्यास त्यांची आत्या आणि त्यास त्यांची माय बहीण होत्या. त्या स्वतःच मुलांच्या बाबतीत दक्ष असल्यामुळे तिथे काम करणारा इतर कर्मचारी वर्गही तितक्याच तळमळीनी, आत्मीयतेनी त्या मुलांबरोबर वागायच्या. माई, स्वयंपाकाच्या माई बरं का, सुभद्राबाई गायकवाड, वसुंधरा देशमाने, सखाराम वाळुजकर या जुन्या माणसांना आमच्यासारख्या मुली कदापिही विसरणं शक्य नाही. शिक्षिका म्हणून आलेल्या रावबाई तसंच परांजपेबाईसुद्धा छान छान बडबड गीतं, खेळ, गाणी शिकवायच्या. नर्स म्हणून कोरी सिस्टर आणि साने सिस्टरनी कधी त्यावेळी उपरेपणा दाखवला नाही. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यग्र आणि दक्ष होता. दळवीबाईंचा धाकच होता ना तसा. अधिकारीच कामचुकार असला तर खालची काम करणारी मंडळी सुद्धा आपोआपच कामचुकार बनतात. फक्त स्वतःचच बघणारी माणसं जमा झाल्याने त्या अनाथाश्रमातली पोरं अधिकच अनाथ आणि पोरकी झाली. त्यांना जवळ खेळणारे, आत्मीयतेनं पाठीवरून फिरणारे हातच गायब झाले. सरकार खूप काही चांगल्या चांगल्या योजना राबवते, त्यांच्या कल्याणाचं पाहते, पण या अनाथांचं कल्याण होणार आहे का? कल्याण होत आहे, जरूर होत आहे, पण ते कुणाचं? त्या काळी त्यावेळी दिवाळीत लावलेल्या पणत्यांचा मांगल्यमय उजेड केव्हाच विझलाय. सगळीकडे ताट काळाकुट्ट अंधार ताटलाय. या मुलांसाठी, अंधारात चाचपटणाऱ्या पोरांसाठी योग्य रस्ता दाखवण्यासाठी एखादी तरी नवी पेंढारकर, एखादी तरी नवीन दळवीबाई हातात तेवती पणती घेऊन येणार आहे का? कोल्हापूरहून 11वी पास होऊन आले. 18 वर्ष पूर्ण झाली नव्हती, म्हणून समाज कल्याण खात्याच्या BC हॉस्टेलला मला पुढच्या शिक्षणासाठी पाठवलं. सरकारचा म्हणजे समाज कल्याण खात्याचा नियमच तसा आहे की जोपर्यंत 18 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत ते खातं त्या मुलांचं व मुलींचं होईल तेवढं शिक्षण करते. त्यानंतर ते त्यांचा काही विचारच करत नाही. 18 वर्ष पूर्ण झाले की त्यांना बोर्डिंगातून काढून टाकतात. जा कुठे शिका व शिकू नका, आमची जबाबदारी संपली. आणि हे खातं हात सोडून रिकाम. पण या अनाथ पोरा पोरींनी या एवढ्या मोठ्या उघड्या जगात जायचं तर कुठं, राहायचं कुठं, कसं? काहीही विचार न करता अर्धवट शिकलेल्या या मुला मुलींना या अननुभवी महासागरात सोडून देण्यात येतं. कशाचा कशाचा म्हणून अनुभव नसतो. त्यातल्या त्यात निब्बर निर्भय बनेल असलेली मुलं दोन हात करत करत कसं तरी जगण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांना पुढे कसा कोण वाली भेटेल सांगता यायचं नाही. हताश निराश झालेली महाभयंकर जग पाहून त्यांच्याशी सामना करण्यासाठी मुलं बंड पुकारतात, तर काही अवमार्गांचाही अवलंब करतात, गुंडही बनतात. एखा दुसरा सरळ साधेपणाने जगायला पाहतो तर त्याला कोणी सरळपणे जगू देत नाही. अशी कित्येक मुलं ज्यांना योग्य मार्ग न मिळाल्याने भरकटत गेली. वयात आलेल्या मुलींचा तर काही विचारूच नका, ना आईबापांचा पत्ता ना घरादाराचा. कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. इतकी वर्ष बंदिस्त राहिलेल्या मुलींना तिथून बाहेर पडल्यावर आकाश मोकळं वाटायला लागतं, मग त्या भराऱ्या मारायला लागतात. पण त्यांना त्यावेळी जाणीव नसते की या मोकळ्या आभाळात महाभयंकर टोचा मारणारी किधाडी सुद्धा. ती मुलगी जर दिसायला बरी असेल तर मग काही विचारूच नका. अशा काही नजरा सर्वांगावरून भिरभिरतात की जसे काही विषारी नाक वळवळते. ती मुलगी या विषारी नागाच्या महाभयंकर सर्पाच्या दंशाला बळी पडली तर दोष कुणाचा? तिचा? सापाचा? खतीला या भयंकर जगात लोटणाऱ्या आईबापांचा? का समाज कल्याण खात्याचा? ती फसवली जाते, असहाय्य होते. आणि मग असहाय्य स्थितीत ती पोलिसांना सापडते. पोलीस तिला स्टेट होम पुनर्वसन केंद्रात आणून सोडतात. मग या स्टेट होम मध्ये तिचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. तिला तू अबला नाहीस, सबला आहेस. तू कमकुवत नाहीस, चांगली ताकदवान आहेस हे शिकवलं जातं. तिला तिच्या स्वावलंबनाच्या दृष्टीने विणकाम शिवणकाम भरतकाम शिकवलं जातं. एखादीला लग्न करायचं असेल तर एखादा महापुरुष दयावान तिच्यावर दया करायचा. बिचारीचा असेल चांगलं नशीब तर होईल संसार सुखाचा, नाहीतर आहेच रोजची मारपीट. मी औरंगाबादच्या समाज कल्याण खात्याच्या BC वसतिगृहात PUC आले होते. त्यावेळी रासू गवई वसतिगृहाला भेट द्यायला आले होते. आम्हा मुलींशी काही गप्पा गोष्टी करत होते. कोर्ट कमिटेड अशी मी एकटीच होते, बाकी सगळ्या मुली मागासवर्गीय, काही आर्थिकदृष्ट्या नडलेल्या होत्या. आपलं गारहाणं रासू गवई ऐकतील म्हणून मी मध्येच उभी राहिले. त्यांचं बोलणं संपलंही नव्हतं. आमच्या वॉर्डन नंदाताई मला खूण करत होत्या, खाली बस म्हणून. पण मी आपली ताठच नुसती उभी. तेही बोलायचे थांबले. बाळे, काय म्हणणं आहे तुझं? साहेब, तुम्ही आमचे आहात का? हो, तुम्ही आम्हाला लहानपणापासून आतापर्यंत शिकवलं. आता मी 2-3 वर्षात 18 वर्षांची होईल. त्यानंतर मी कुठं जाऊ, कुठं राहू, काय करू? मला कुणीही नाही. माझे भाऊ लहान आहेत, तेही माझ्यासारखे समाज कल्याण खात्याच्या मदतीने शिकतायत. त्यांनी 18 वर्षानंतर कुठे जायचं? आम्हाला कोण काम देणार? बाळ इकडे ये, अशी जवळ ये. वाह छान, अगदी धीटपणाने बोललीस. अशा धीट मुलींना कसली आली आहे भीती. वाह छान छान. हे पासाहेब, मला 2 वर्षानंतरचं आजच समोर दिसतंय. तुम्ही लोक आम्हाला 18 वर्षापर्यंत वाढवता शिकवता. आमचा तोपर्यंत बाहेरच्या जगाशी काहीही संबंध आलेला नसतो. अशा वेळी तुम्ही सरळ आम्हाला हकलून देता जा कुठेही म्हणून. माझ्यासारख्या मुलींनी काय करायचं तुम्हीच सांगा. त्याशिवाय मी इथून हलणार नाही. त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. नंदाताईंना बोलावलं. माझी फाईल तयार करून त्यांच्याकडे पाठवायला सांगितलं. म्हणाले, हे पहा बाळे, तुझं पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत तुला इथून कुणीही काढणार नाही. मी सांगतो तुमच्या ताईंना, मग तर झालं. आणि ते निघून गेले. त्यानंतर पुन्हा जेव्हा जेव्हा म्हणून ते औरंगाबादला आले तेव्हा तेव्हा ते माझी चौकशी करायचे म्हणे. तो प्रश्न खर तर माझ्यापुरता सुटलेला होता, पण मी मांडला होता मात्र सर्वांसाठी.
4: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 17वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केची.